नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 17 आश्विन शके 1948 अर्थात 9 ऑक्टोबर 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातल्या रवींद्र भट यांनी लिहिलेल्या या भोपाळीनं. संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातली ही रचना.

हरे तुझे नाम गाईन अखंड. अजित कडकडे यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत अमृतधारा या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे हे प्रसारण. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांकनील यांनी संगीतबद्ध केलेली साधना सरगम यांच्या स्वरातली ही रचना.

साधना सरगम यांच्या स्वरातले शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टी मीना आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली शांताराम नांदगावकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि सहकार यांच्या आवाजातली मधुकर गोलवलकर यांनी संगीतबद्ध केलेली, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली ही देशभक्तीपर रचना.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। तुरीवरील किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ शकाल कृषी वार्ता या कार्यक्रमात थोड्याच वेळात। आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात सकाळी 6:45 लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर डॉक्टर दीपिका चंढो यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला, सादर करते अतुल साखरकर। परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन याविषयी अपरूप अणावतकर यांनी दिलेली माहिती। परिसर या कार्यक्रमात सकाळी 6:50 या कार्यक्रमाचा आज असेल भाग पहिला, सादर करते आहेत सतीश रेवे। उमेद हा शकुंतला कुंभार यांचा ललितबंध, सकाळी 7:00 ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमाचं आज असेल पुनःप्रसारण। 7:25 दिलखुला, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ले आयुर्वेद आणि त्यानंतर भावगीत। आठ 15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम। 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम, 10:00 मिश्र संगीत, 10:30 इंद्रधनू या आमच्या कार्यक्रमात 4 ते 10 ऑक्टोबर या अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणीर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल। बारा 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19, त्यानंतर जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम, सादर करते नयन पवार। 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू, 5:30 युववाणी। स्वस्थ भारत या कार्यक्रमात स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते धीरज केदारी। 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद अंतर्गत गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती। श्रोतेहो आमच्या नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील। ही होती आमच्या आजच्या

0: ही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया तुरीवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन.
2: मंडळी वातावरणातल्या विविध घटकांचा समन्वय साधत एकमेकांना पूरक अशा सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन होय. किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि किमान पातळीवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. मंडळी तुरीवरच्या किडींचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना यांत्रिक पद्धतीअंतर्गत पानं गुंडाळणाऱ्या अळींची प्रादुर्भावग्रस्त पानं गोळा करून अळीसह नष्ट करावीत. शेताच्या बांधावरच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणं जसं की कोळशी, रानभेंडी, पेटारी वेळोवेळी काढून नष्ट करावीत. तूर पीक कळी अवस्थेत असल्यापासून एकरी 2 कामगंध सापळे पिकाच्या वर 1 फूट उंचीवर लावावेत. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावाची पातळी कळू शकेल. तुरीवरच्या मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नायनाट करावा. तुरीच्या झाडाखाली पोतं टाकून झाड हलवावं. पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. याशिवाय शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या 1 ते 2 फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना आश्रय मिळून ते पिकातल्या अळ्यांचं भक्षण करतील. तुरीवरच्या किडींचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना जैविक पद्धतीमध्ये पिकाला फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क 5% किंवा ॲझॅडेरिक्टिन 300 ppm 5 मिली प्रत्येक लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढची फवारणी 15 दिवसाच्या अंतरानं करावी. मंडळी शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना HANPV विषाणूजन्य कीटकनाशक 0.5 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणू अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात विषाणूंची वाढ होते. परिणामी अळ्या 5 ते 7 दिवसात मरतात. मंडळी एकात्मिक व्यवस्थापनाअंतर्गत रासायनिक पद्धतीनं नियंत्रण करत असताना अन्य नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर सुद्धा किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढली तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
1: तुरीवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
4: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
4: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
3: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. किसान वाणी, किसान वाणी.
5: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर

0: श्रोतेहो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोतेहो, दररोज 7:00 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशी कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे। आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं। आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो, जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात। आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात। तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात।
0: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली। डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।

0: श्रोतेहो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाची सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, 6:50 झाली आहेत.

0: बरी सर।
1: श्रोते हो नमस्कार। आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।
2: नमस्कार। नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली। गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो। आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत। निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत, त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल। पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे, परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत। गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही। व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे। पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे। ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी, पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे। याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे। युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे। प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल। विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे। पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे। तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल। थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान। आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया।
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात। परिसर।
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
4: फोन 940-440-8000।
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा। बे एके बे दुणे चार कान देऊन ऐक हा मंत्र वारंवार।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार आहे, गैरमार्गानं चुकीच्या व्यवहारानं कमी कालावधीत खूप काही मिळवता येतं, कधी कधी मिळतंही खूप, पण वेळ आल्यावर नियतीच्या एकाच फटक्यानं ते सगळं नष्ट होऊ शकतं, कदाचित ते दुष्कृत्याचं फळ असतं।

श्रोतेहो जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. कोल्हापूरचे गोविंदराव टेंबे हे अभिजात संगीताचे उपासक होते. आपल्या संगीत साधनेतले अनुभव त्यांनी लिहून ठेवले. खासाहेब अल्लादिया खा यांचे साधार चरित्रसुद्धा त्यांनी लिहिलं. स्वतःचं आत्मचरित्रही त्यांनी लिहिलं. ते निष्णात हार्मोनियम वादक होते. मानापमान नाटकातल्या पदांना त्यांनी श्रुती मनोहर चाली दिल्या. पटवर्धन, संत तुळशीदास अशा संगीत नाटकंसुद्धा त्यांची फार लोकप्रिय होती. ते प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीताचे उपासक गोविंदराव टेंबे यांचा आज स्मृतिदिन आहे.

लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. शतपत्रांचं लेखन त्यांनी केलं. लक्ष्मीज्ञान हा त्यांचा अर्थशास्त्रावरचा पहिला मराठी ग्रंथ वाचनीय आहे. नाटककार महेश एलकुंचवार यांचा आज जन्मदिन. वाडा, चिरेबंदी, प्रतिबिंब, आत्मकथा, भग्न तळ्याकाठी, युगांत ही त्यांनी लिहिलेली नाटकं नाट्यक्षेत्रात गाजली आणि संदर्भ म्हणून ती महत्वाची सुद्धा ठरली. संगीतकार, गीतकार, गायक रवींद्र जैन यांचा आज स्मृतिदिन आहे. भारतीय नर्तक गोपीनाथ यांचा सुद्धा आज स्मृतिदिन. बौद्ध धर्माचे पाली भाषेचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा आज जन्मदिन आहे. कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते बाबा कदम यांचा आज स्मृतिदिन. प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान यांचा आज वाढदिवस.

श्रोतेहो, आज 9 ऑक्टोबर आजचा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. टपाल खरं तर भारतात इंग्रजांनी सुरुवात केलेली ही सेवा आज जनमानसासाठी एक आत्मीयतेचा धागा बनत गेली. श्रोतेहो, सुरुवातीला पत्रांपासून सुरुवात झाली, पण आज भारतीय डाक विभागानं अनेक

आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत साहित्य विषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. या कार्यक्रमात आज ऐकूया शकुंतला कुंभार यांचा ललितबंध उमेद.

0: मी क्रिकेटचा सामना बघत होते. एका संघानं प्रतिस्पर्धी संघासमोर 218 धावांचं बलाढ्य लक्ष ठेवलं होतं. मी तरी आज प्रतिस्पर्धी संघ हरणारच म्हणून मॅच बघत होते, पण सामना काय रंगला मंडळी, अगदी डोळ्याचं पारणं फिटलं. त्यांचा तो सुंदर खेळ बघितल्यानंतर वाटलं, चला हरकत नाही, आज प्रतिस्पर्धी संघ हरला तरी शान से हरेल या आविर्भावात मी मॅच बघत होते. तशी पाहता मी आशाच सोडली होती म्हणा, पण प्रतिस्पर्धी संघाचा एक खेळाडू मात्र धावांचा वर्षाव करत होता. आउट झाल्यानंतर येणारा प्रत्येक खेळाडू आपले सर्वात बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होता. कुणीही हार मानली नव्हती आणि खरं म्हणजे उमेद सोडली नव्हती. आणि मित्र हो, चमत्कार झाला. आज क्रिकेटमधल्या उमेदीनं प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळवून दिला. खरंच किती महत्वाची असते ही उमेद. खरं तर आशा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हणावं लागेल, कारण आज आशा आहे म्हणूनच प्रत्येक दिवस माणूस नव्या उत्साहानं आणि जोमानं जगतो. त्यामुळेच तो आपलं आयुष्य आणि भविष्य सुद्धा तितक्याच सामर्थ्यानं पेलतो. ज्या दिवशी आणि ज्या क्षणी या उमेदीला विराम मिळेल तेव्हा आणि तेव्हाच माणूस हरू शकतो. अगदी दाट अंधारात काजवा चमकावा तशीच याची भूमिका सुद्धा असते, कारण एवढ्या गडद अंधारात एवढासा काजवा सुद्धा आपल्याला प्रकाश मार्गी नेतो. त्याचप्रमाणे माणसाच्या अंधारलेल्या संकटग्रस्त जीवनात जर काही अमृत तुल्य असेल तर त्याच्या ठाई असणारी उमेद ही जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस हार मानत नाही, जगण्याची आशा सोडत नाही. अगदी भिंतीवर चढणारी इवलीशी मुंगी सुद्धा कित्येकदा कोसळते, पण ती काही तिची उमेद मात्र सोडत नाही, तिचा उत्साह सोडत नाही आणि शेवटी ती तिच्या कार्यात यशस्वी होते. आजकालच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा आणि स्पर्धक यांच्यात फार मोठा संघर्ष दिसून येतो. या ज्ञान समुद्रात उतरताना किती वेळा तरी निराशेच्या लाटा ओलांडाव्या लागतात, पण माणसाकडे जिद्द आणि ती मिळवण्याची आस असेल तर त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. अथांग समुद्रात जेव्हा नाविक अडकतो तेव्हा तो शेवटपर्यंत आशा सोडत नाही. तो नेहमी विचार करतो की थोड्या वेळानं का असे ना, पण मला किनारा नक्की दिसेल. आणि त्याची हीच उमेद हीच इच्छा त्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचवत असते. माणूस आणि संघर्ष याचा ऋणानुबंध फार मोठा आहे मंडळी, आणि म्हणूनच निराशा अपयश वैफल्य हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत आणि यांच्यावर रामबाण इलाज म्हणजे उमेद, जी कोणत्याही परिस्थितीत आपण सोडता कामा नये. हीच आशा आपल्या डोळ्यांमध्ये उद्याची स्वप्न फुलवत असते आणि सगळ्यांना नवी भरारी देत असते. तर चला याच आशेचे याच उमेदीचे पंख लावून पुन्हा एकदा जीवन जगूया.
1: उमेद हा शकुंतला कुंभार यांचा ललितबंध आपण ऐकलात. ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात याचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळ

0: भारतातील पशुचारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पावळा हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पावणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो, काही माहिती जाहिराती संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. यानंतर अल्पावधीतच म्हणजे सकाळच्या 7:10 प्रादेशिक बातमी ऐकू.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: रम्य पहाट, सनईचे सूर, भक्ती गीतांची प्राजक्त फुलं.

0: ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघुपाट बंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या. देशाला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया एक भारत श्रेष्ठ भारत या अभिनव उपक्रमाविषयी.
1: भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य. देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक भाषिक विविधतेचा गौरव करत राज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची, खाद्य संस्कृतीची आणि

0: भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते. भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात. भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही, तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं. नानाच्या वाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता मस्कर यांच्याकडून.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं कि मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहास लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा.
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती. नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे. अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर. नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल. नाना या नावानेच ते विख्यात होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली. वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो. नटसम्राट मधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळाच. आपला माणूस, देऊळ, पक पक पकाप अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते. आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती, आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या. त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह राज्यात

0: अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

श्रोतेहो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे: 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंतरूपे, 8:40 चिंतन हाच चिंतावणी आणि 9:30 उमंग हा एनजीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम. हे आहेत आजचे काही प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.
2: श्रोतेहो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा नेमका साधता येईल आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करत आहे?
1: नाही, एक तर असं की या सगळ्या योजनांचं आपण, या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मधनिर्मितीच्या किंवा मधपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात, तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू, म्हणजे सगळ्यांना एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मधाबद्दलचे. तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचं एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्या विशेष तज्ज्ञांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे अशी एक कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल आणि त्याच्यात मधा, आता आमचं मधाचं गाव समजा हे आहे, मधाचं गाव या आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या योजनांची कार्यवाही होईल आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्ष्यांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनं मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत. त्या खादीच्या, त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता, त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत, तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिले. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामायिक केंद्र उद्योगासाठीचं असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक, ज्याला आपण म्हणू, ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण उद्योजकांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे अशा प्रकारे, आणि मी मग अशी म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार, माहिती, जसं आज आपण आज हे माध्यम वापरतोय, अशा अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं, मुळात लोकांचं प्रबोधन करणं की या योजनेत सहभागी व्हा, की जेवढे अधिकाधिक सहभागी होतील तेवढं मग त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
0: या योजनांबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत, त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी

0: कारीगर आहेत, त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सवर आपली उत्पादनं विकणं वगैरे, या तंत्रज्ञानाची माहिती आपण कशी पोचवतो आणि त्याचा ते उपयोग कसा करू शकतात?
1: नाही, आता आता मी म्हटलं की ह्या सगळ्या योजनांच्या जे लाभार्थी आहेत,
0: बरोबर,
1: या लाभार्थींची ठिकठिकाणी क्लस्टर्स, या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण, संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना, पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत.
0: बरोबर.
1: की उद्योगधंदा सुरू केला पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या. त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही याचा उल्लेख केला की हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे. म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो. तर महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल, हा एक म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो, या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे, या लाभार्थीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो, म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणतो, की अशी अनेक खाजगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत, जसं समग्र सुविधा नावाचं आत्ताच आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर, आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत, दर पत्रक आपण ज्या म्हणू असंही आम्ही त्या टाकतो. त्यामुळे सरकारला सुद्धा ज्या गोष्टींचा पुरवठा करायला लागतो अशा उद्योजकांना संधी मिळेल, तेव्हा अशा प्रकारे आपण याचा प्रचार करतो.
0: सर, आता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी, हे त्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं होतं?
1: अगदी चांगला प्रश्न आहे की जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे ह्याचं कौशल्य महत्वाचं आहे. ते कौशल्य आपण नाकारणार नाही, कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली ज्या 4 वर्षांपासून सुरू आहे. मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बोलतेदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम, सुतारकाम ह्या सगळ्या कला आहेत, तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. तेव्हा त्यांची जी कारागिरी आहे, ते कौशल्य ते महत्वाचंच आहे, त्याला नाकारणार नाही. पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची या नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्रसामग्री त्याला कशी देता येईल, ही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात तसं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नवं वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल, असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल.
0: बरोबर.
1: आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत. कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं, त्यामुळे ती हिंसावाद एका अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आलेली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली, म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोश निर्माण केला, तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो, अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते, विशेष करून विदर्भात याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो की अशा या खादी म्हणजे सिल्क, या सिल्कची सुद्धा 2 उत्पादनं ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, ह्याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असं आपले प्रयत्न

नाहीत. आता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 1,66,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. हे अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहे. त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत ज्यांच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे. आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्थाचं ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात

0: त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्था जर ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखीन सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: आपण ऐकत आहात FM कोल्हापूर

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: श्रोतेहो, कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाला मोठी परंपरा आहे. शाही दसरा जगभर, माफ करा, इथला शाही दसरा हा देशभर प्रसिद्ध आहे. यानिमित्तानं अनेक भाविक पर्यटक दरवर्षी कोल्हापूरला येत असतात. हा सोहळा शांततेत सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याविषयी आमच्याशी बोला. आणि हो, आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2652-624 या क्रमांकावर. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624 आणि ध्वनिमुद्रणाची वेळ शनिवारी 10 ऑक्टोबरला, म्हणजे उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे प्रसारण. 7:40 झाली आहे तर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
4: नमस्कार
3: सर. आजकाल आपण बघतो पोट साफ न होणं ही खूप कॉमन समस्या झालेली आहे आणि बरेच लोक यासाठी नियमित पोट साफ व्हावं म्हणून वेगवेगळी औषधं घेत असतात, तर असं करणं कितपत योग्य आहे याबद्दल आज सांगा.
4: खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. पोट साफ करणारी औषधं ही वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात, त्यामुळे ती कधीतरी घेण्यासाठी किंवा काही स्पेसिफिक

0: कंडिशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेण्यासाठी किंवा ठराविक काळासाठी घेण्यासाठी योग्य असतात, पण नियमित ती सवयी न वापरणं हे बिलकुलच नॉर्मल नाही. मी बऱ्याच पेशंटची हिस्ट्री घेताना बघतो की जनरली पोट साफ होण्यासाठीची रोज जी चूर्ण किंवा ओव्हर द काउंटर मिळणारी जी औषधं असतात त्यामध्ये असणारे कंटेंट्स बघितले तर ते आतड्यांसाठी स्टिम्युलंट्स असतात. म्हणजेच ही औषधं आतड्यांना धक्का देऊन काम करायला लावतात. याचा रोज वापर सुरू राहिला तर शरीराला त्या उत्तेजनेची सवय लागते आणि आतड्याची नैसर्गिक हालचाल मंदावते. मग पेशंट सांगतात, डॉक्टर पूर्वी एक चमचा लागायचा आता दोन चमचे घेऊनही पोट साफ होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ याचं सेवन केलं तर आतड्याच्या कार्यक्षमतेवरती त्याचा परिणाम हा होऊ शकतो. शरीरातील पाण्याचा अंश कमी होणं, अशक्तपणा, थकवा, स्नायूंमध्ये गोळे येणं अशी लक्षणं देखील यामध्ये दिसू शकतात.
1: म्हणूनच श्रोते हो, बद्धकोष्ठता याचबरोबर जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 8300 8 8300 8 54 8308 8308 54. डॉक्टर निखिल, मग नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबद्दलही सांगा.
0: बऱ्याचदा पोट साफ न होणं हे फक्त एक लक्षण असतं. थायरॉइड, टाइप 2 डायबिटीस, आयबीएस, पेल्विक फ्लोरचे विकार, आतड्यांमधील अडथळा किंवा दीर्घकाळ सुरू असणाऱ्या एखाद्या औषधीचा दुष्परिणाम यामुळे देखील बद्धकोष्ठताही होऊ शकते. महत्वाचं म्हणजे रोज ठरलेल्या वेळेत भूक लागणं, ठरल्या वेळेत ते पचणं आणि ठरलेल्या वेळेत शांत आणि गाढ झोप लागणं आणि मग सकाळी उठल्या पोट साफ होणं हे स्वस्थ म्हणजेच फिट माणसाचं लक्षण आहे. दररोज सूर्योदय सूर्यास्ताची वेळ, ठराविक काळानंतर होणारे ऋतू बदल म्हणजे निसर्ग चक्र हे बऱ्यापैकी फिक्स असतं आणि त्यानुसार जर आपल्या खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या वेळा जर ठरलेल्या असतील तर आपलं जे रुटीन असतं ते आपोआपच निसर्गाशी सिंक्रोनाइज होतं. पण सततच यामध्ये बदल होत असतील तर हा समतोल बिघडतो आणि त्यातूनच वेगवेगळे आजार हे उत्पन्न होत असतात. जनरली आपण एकदा अन्न खाल्ल्यानंतर पूर्णपणे पचून मळाच्या स्वरूपात बाहेर पडण्यासाठी 24 ते 72 तास लागू शकतात. आपण काय खातो याचा परिणाम मल तयार होण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवरती होत असतो. आहारामध्ये जर मैदा, पॉलिश केलेला तांदूळ, जंक फूड, गोड पदार्थ, शिळे बेकरीचे किंवा तेलकट पदार्थ जास्त खाण्यात येत असतील, पाण्याचे प्रमाण हे कमी असेल तर मलाचे प्रमाण हे कमी होते. मळ कठीण किंवा कोरडा होतो आणि तेच जर आहारामध्ये फायबरचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण हे योग्य असेल, शारीरिक हालचाल चांगली असेल तर पोट हे साफ होतं. तरीही त्रास जर होत असेल तर सरसकट झाडून पोट साफ होणारी औषधं घेण्यापेक्षा इसबगोल सारखं बल्क फॉर्मिंग फायबर घेतलं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य ते उपचार योग्य वेळेत केले तर हा प्रॉब्लेम मुळापासून बरा होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: अर्थातच म्हणूनच श्रोते हो, बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर ट्रीटमेंट सुरू केली तर फरक बघायला मिळेल. तेव्हा बद्धकोष्ठता आणि याच सारख्या जुनाट व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 8300 8 8300 8 54 8300 8 8300 8 54 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 7:45 झाली आहे तर प्रसारित करीत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
3: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारींनी

0: ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला सांगा ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय, काय सांगाल श्रोत्यांना?
1: पोटाच्या विकारांच्या संबंधित ज्यावेळेला आपण विचार करतो, कारण ज्यावेळेला रुग्ण हा दवाखान्यामध्ये येतो आणि त्यावेळेला पोटाशी संबंधित आजार म्हणजे 80% त्यांना ऍसिडिटीज वाटत असते, म्हणजे पोटामध्ये दुखते तरी ते ऍसिडिटीज असते, घशात छातीत जळजळ होते, पोट फुगतंय, छातीवर दाब पडतोय, बेचैनी आहे तरी सुद्धा ते ऍसिडिटीज वाटते. सो रुग्णाच्या दृष्टीने पोटाशी संबंधित असणारे बरेच आजार ऍसिडिटी ह्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. पण ऍसिडिटी हा कोणताही आजार नाही, तो बोली भाषेतला एक शब्द आहे. शब्दशः त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं. तर हे घशात छातीत जळजळ वेगवेगळ्या आजारांमध्ये, पोटाशी संबंधित असणाऱ्या आजारांमध्ये लक्षण स्वरूप म्हणून दिसत असतं. म्हणजे तुम्हाला अजीर्ण आहे, त्यातला विदग्ध अजीर्ण आणि विष्टब्ध अजीर्ण नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं. एच पायलोरी पॉझिटिव्ह असेल त्याच्यामध्ये हे लक्षण दिसत असतं. काहींना हायटस हार्नियाचा त्रास असतो, काहींना जीईआरडीचा त्रास असतो, हे जर त्रास असतील तर हे लक्षण दिसत असतं. काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, त्याच्यामध्ये घशात छातीत जळजळ होणं हे लक्षण दिसत असतं. सो रुग्णाला हा त्रास होत असतो, पण बरेच वर्ष ऍसिडिटीने सुद्धा वर्षानुवर्ष सफर असणारे कितीतरी पेशंट दिसत असतात. पण बऱ्याच वेळेला लाक्षणिक तात्पुरती चिकित्सा केली असल्यामुळे वर्षानुवर्ष ती ऍसिडिटी राहते. तर ह्या कोणत्या कारणांमुळे, ह्या कोणत्या आजारांमुळे तुम्हाला ऍसिडिटी होतीये, त्याचा आधी प्रॉपर निदान करून जर तुम्ही चिकित्सा घेतली तर ते ऍसिडिटी पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराडमध्ये डॉक्टर पटेल क्लिनिक मोहोळ हॉस्पिटल समोर बुधवार पेठ कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: बरं, आता तुम्ही म्हणालात ऍसिडिटी पूर्णतः बरी होऊ शकते, तर मग पण या आम्लपित्तामध्ये नेमकी लक्षणं काय दिसतात आणि आयुर्वेदिक उपचाराने आम्लपित्त नक्की कायमस्वरूपी बरं होतं का?
1: अगदी बरोबर. कसं आहे, जसं आपण म्हणलं की ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं हा प्रामुख्याने दिसणारा कोणता आजार आहे की ज्याच्यात हे लक्षण दिसत असतं, तर तो म्हणजे आम्लपित्त. आयुर्वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याचे ऊर्ध्वक आम्लपित्त आणि अधोक आम्लपित्त असे प्रकार सांगितलेले आहेत, ह्याच्यामध्ये काही काही पेशंटमध्ये भूक खूप जास्त असते तर काहींना अतिशय कमी होते, घशात छातीत सतत जळजळ होते, तोंड आंबट कडू होतं, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, काहींचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं, उलटी झाल्यानंतर रुग्णाला बरं वाटतं. हा त्रास जर खूप वाढत गेला तर त्याच्यामुळे अल्सरचा त्रासही पुढे होऊ शकतो, म्हणजे जठरामध्ये किंवा लहान आतड्यांमध्ये व्रण होतात आणि त्याच्यामुळे पोटामध्ये दुखावा वाढतो, उलट्या वाढतात. ऍसिडिटीचा त्रास असेल, ज्याला आयुर्वेदाने अधोग आम्लपित्त म्हणलंय, त्याच्यामध्ये जुलाब सुद्धा असतात. सो बऱ्याच पेशंटमध्ये वर्षानुवर्ष 25-25, 30-30 वर्ष ऍसिडिटी आहे, प्रचंड ऍसिडिटी असणारे पेशंट आम्ही बघतो की 10 दिवस झाले की प्रचंड डोकं दुखतं, पिवळं पिवळं पित्त पडतं, प्रचंड चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, काही सुचत नाही, झोपून राहावं लागतं, एवढा त्रास वाढतो. स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त दिसतं, जनरली पिरियड जवळ आले की ऍसिडिटी वाढणं अशी पण लक्षणं दिसत असतात. काहींना सतत जुलाब होणं, शौचाच्या ठिकाणी आगाग होणं अशी लक्षणं दिसत असतात. सो या आम्लपित्तामध्ये मेनली यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्तच तयार होत नाही, तयार होणाऱ्या पित्ताचे गुणधर्मच बदललेले असतात, त्यामुळे हा त्रास होत असतो. तर त्याच्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं आहे, पित्तशामक उपचार होणं गरजेचं आहे. वमन विरेचन या पंचकर्म उपचारांचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. आणि अल्सर जरी झाले असतील तरी तिथं ऑपरेशनची गरज पडते असं होत नाही, पित्तशामक औषधांबरोबर आपण व्रणरोपक चिकित्सा केली तर हा त्रास बरा होऊ शकतो पूर्णतः.
0: बरोबर. पुढच्या भागातही आपण काही पोटाच्याच विकारांबद्दल बोलणार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराडमध्ये डॉक्टर पटेल क्लिनिक मोहोळ हॉस्पिटल समोर बुधवार पेठ कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो प्रसारित करीत आहोत भावगीतं.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते अरुण दाते. श्रोते हो, आज जागतिक टपाल दिन. इंदिरा संत यांच्या लेखणीतून अवतरलेली ही कविता. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे. लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढन लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. चढन लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन. नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीकदा सांगितले मी तू पण हट्टी. पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. इंदिरा संत यांची ही कविता.

स्वर्णा माटेगावकर यांच्या स्वरातलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. याचबरोबर आजचा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, विझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: खरं म्हणजे अजून आपल्याला सुंदरेश्वराचं दर्शन घ्यायचंय, पण तुम्हाला आधी कथाच ऐकायची आहे, मग तीच सांगते आधी. असं म्हणतात की शंकराच्या जटेतून इथे अमृताचे थेंब पडले, त्या अमृताची गोडी या नगरीला मिळाली म्हणून ही मधुरा. पुढे मधुरा ऐवजी मधुरा म्हणायला लागले सगळे. ही नगरी वसायच्या आधी इथे कदंबाचं दाट बन होतं आणि बनात एका झाडाखाली एक स्वयंभू शिवलिंग होत. पण एक दिवस धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्यानं प्रवास करताना रात्र झाली म्हणून तिथं मुक्काम केला आणि त्याला त्या पवित्र ठिकाणाचा पत्ता लागला. तेव्हा त्यानं मणवूर नावाच्या जवळच्या नगरात राज्य करणाऱ्या राजाला तो सगळा वृत्तांत सांगितला. पांड्य राजवंशातला कुलशेखर नावाचा तो राजा होता. त्यानं त्या परिसरातच आपली राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला, तीच ही मधुरा नगरी.
4: पण मीनाक्षी.
3: अगं सांगते, ते पण सांगते. त्याच सुमाराला एका गंधर्व राजाची विद्यावती नावाची मुलगी इथे म्हणजे इथल्या कदंब वनातच तपश्चर्येला आली. तिनं पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी अगदी घोर तप आरंभलं. कित्येक दिवस, कित्येक महिने तिनं मनापासून उमेची आराधना केली. एक दिवस काय झालं, आपल्या बरोबर आणलेल्या आपल्या वीणेकडे तिचं लक्ष गेलं आणि तिनं ती सहज हातात घेतली, वाजवायला सुरुवात केली आणि वाजवताना भान हरपून ती गायलाही लागली. तिच्या मनात जे उमेचं रूप होतं ते तिनं गाण्यात आणलं.
4: आवाज सुंदर असणार तिचा आणि मनात भक्ती. मग काय झालं?
3: मग काय, साक्षात उमा हैमवती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मी प्रसन्न आहे विद्यावती, तुला पाहिजे तो वर माग. म्हणून तिनं देवीलाच स्वतःच्या पोटी जन्म घेण्याची विनंती केली आणि देवीनं ती मानली. पण देवी तिला म्हणाली की त्यासाठी आधी विद्यावतीनं गंधर्व लोक सोडून पृथ्वीवर जन्म घ्यायला हवा.
4: मग ती मधुरेला जन्माला आली का राजकन्या म्हणून?
3: तिनं जन्म घेतला शूरसेन नावाच्या राजाच्या पोटी, कांचनमाला असं तिचं नाव. ती वयात आली तेव्हा मधुरेच्या पांड्य राजा कुलशेखराचा मुलगा मलयध्वज हा तिचा नवरा झाला.
5: चांगला होता का तो राजा?
3: फारच शूर, उदार आणि कर्तव्य तत्पर. त्यानं अश्वमेध यज्ञांची मालिका सुरू केली.
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे पुण्याला बस्ता कुठे बांधला?
1: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
6: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीचाच बांधू.
1: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: आणि मग त्यानं मूल व्हावं म्हणून एक यज्ञ केला. राजा राणीनं मनापासून यज्ञ केला आणि यज्ञ समाप्तीच्या वेळी एकदम चमत्कार घडला. दिव्य संगीत सुरू झालं अचानक आणि यज्ञातून उंच ज्वाळा उठली. तिच्यातून एक कमळ उमललं आणि त्या कमळातून वर आली एक मुलगी, अगदी सतेज, नाजूक आणि सुंदर, डोळे मासोळ्यांसारखे सुंदर. कांचन मालेला खूण पटली, हीच उमा पार्वती. तिनं त्या मुलीला कुशीत घेतलं

0: आणि तिचं नाव ठेवलं तडातका, मीनाक्षी तडातका. तडातकेला राजानं खरोखर सर्व प्रकारचं शिक्षण दिलं. मुलीला आणि मुलाला वेगळं शिक्षण असा भेद केला नाही. नृत्य, संगीत, साहित्याचं शिक्षण दिलं, तसं घोड्यावर स्वार होण्याचं, युद्ध करण्याचं, वेगवेगळी शस्त्र वापरण्याचंही शिक्षण दिलं.
1: तडातकेचे वडील खरंच थोर म्हणले पाहिजेत, त्यांनी त्या काळात हे सगळं केलं.
2: आणि ती मुलगीही बघ ना, शिकली सगळं
0: आणि राज्यही चालवायला लागली. राजानं तिला राज्याभिषेक केला, मोठा उत्सव करून तिला राजमुकुट चढवला, शुभ्र हत्तीवरून तिची मिरवणूक काढली आणि सगळी सूत्र तिच्या हाती सोपवली. ती पण कर्तबगार आणि बुद्धिमान होती. राज्यकारभार तिनं उत्तम सांभाळला. तडातका दिग्विजयाला निघाली, एक एक राज्य जिंकत पुढे चालली. देशोदेशींचे राजे तिला शरण आले. कुणी आधीच तह केला, कुणी रणांगणातून पळ काढला, कुणी तिला कौतुकानं नजराणेच पाठवले.
2: हा इतिहास आम्हाला अभ्यासात का शिकायला नव्हता? असायला पाहिजे होता नाही?
0: खरच अभिमान वाटावा असा पराक्रम केला तिनं आणि पोचली थेट कैलासावर. तिथे मात्र नंदीनं तिला अडवलं. सगळ्या भूतगणांच्या सैन्यासकट तिच्यावर हल्ला केला.
1: हरली का ती? नको तसं व्हायला.
0: छे ग, ती नाही हरली, उलट तिनं नंदीचा पराभव केला. मग मात्र आला तो थेट शिवशंकरच.
2: तिने शंकरांशीही युद्ध केलं?
0: नाही रे बेटा, तिनं सरळ शस्त्र खाली ठेवलं. तिनं शंकराला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तिच्या मनात प्रेम निर्माण झालं. हातातलं शस्त्र गळून पडलं, नजर खाली झुकली. रणरागिणी दुर्गा होती ती, एकदम शालीन, लाजरी, तरुण मुग्धा झाली.
2: मग संपलंच, युद्धाशिवाय शंकर जिंकले.
0: जिंकले दोघही, एकमेकांची मन दोघांनीही जिंकून घेतली. तिला शंकराने म्हटलं, आता तू मधुरेला परत जा, मी तिथं येईन आणि तुझ्या आई वडिलांच्या संमतीनं तुझ्याशी लग्न करीन. सुंदरेश्वर या नावानं मग शंकर इथे आले आणि तो दैवी विवाह इथे साजरा झाला.
1: तरीच इथल्या मंडपामध्ये त्या लग्नाची दृश्य आहेत.
0: शिवाय चैत्री पौर्णिमेला दरवर्षी लग्नाचा उत्सव असतो ना.
2: मावशी, मला आवडली या देवीची गोष्ट आणि हे मंदिरही.
0: मधुरेच्या मीनाक्षी देवीचं दर्शन घेऊन पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत कन्याकुमारीचा महिमा.
3: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
5: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: बहिणी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी,
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामी, स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेक रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।

कोल्हापूर तर्फे या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आगामी शारदीय नवरोत्रवासी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य शिखरावरील वॉटरप्रूफिंगच्या कामासाठी उभारलेले लोखंडी पायाड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. पाण्याच्या व्यवस्थापनासह दर्शन रांगेत फॅन कूलर आणि ठिकठिकाणी थेट दर्शनासाठी मोठ्या स्क्रीन उभारण्याची लगबग सध्या सुरू आहे. मंदिर मार्गावर आणि दर्शन मार्गावरची विविध कामं गतीनं पूर्ण केली जात आहेत. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरल्यानं कामं तातडीनं पूर्ण करून पायाड उतरवण्याचं काम सुद्धा झालं. त्यामुळे शिखराचा मूळ डौल पुन्हा भाविकांना आता स्पष्ट दिसू लागलाय. करवीर निवासिनी अंबाबाई पालखीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. विनाकारण आरडाओरडा धक्काबुक्की करताना सापडल्यास संबंधितांना 9 दिवस मंदिर प्रवेश दिला जाणार नाही असं पोलिसांकडून स्पष्ट केलं गेलंय. 9 दिवस हुल्लडबाजी करताना सापडल्यास नो एंट्री असं म्हणत मंदिरातील सुरक्षेची अधीक्षकांकडून पाहणी केली गेली.

श्रोते हो, ऑक्टोबर महिना हा कॅन्सरच्या जागृतीचा महिमा आहे. या महिन्यात दर गुरुवारी मोफत HPV लसीकरणासोबतच स्त्रियांची मोफत स्तन तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर योग्य सल्ला देण्यात येईल. मोफत HPV लसीकरण आणि स्तन तपासणी दर गुरुवारी यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यशोमंगल क्लिनिक महाद्वार रोड खरी कॉर्नर कोल्हापूर इथं होणार आहे. संपर्क 0231-2620722 0231-2620722 यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आलेलं हे निवेदन आहे. सर्व स्त्रियांनी आपली तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी लस देऊन सुरक्षित करावं असं आवाहन डॉ राधिका जोशी यांनी केलं आहे.

श्रोतेहो, नवसंकल्पनांचे प्रणेते डॉक्टर अनिल गुप्ता यांचं व्याख्यान डॉक्टर परुळेकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात होणार आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रोसेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात ते होणार आहे. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवाकर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा.

8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तिकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2,500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण, शिक्षण, बालसंरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहा.

0: ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूप निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: गरिबांना आधार देवाचा असं म्हटलं जातं, पण देवाचा आधार आहे असं जे म्हटलं जातं ते काल्पनिक आहे। प्रत्यक्षात मात्र देवाचा आधार मिळतच नाही। देवाचा आधार आहे हे आपण कल्पनेनं म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला देवाचा आधार मिळत नाही आणि गरिबांना तर मुळीच नाही। जे श्रीमंत असतात त्यांना तरी निदान पैशाचा आधार आहे, गरिबांना तोही नाही। गरिबांसाठी जीवनविद्येनं मात्र एक सोय केलेली आहे आणि ती सोय म्हणजे विश्व प्रार्थना। जीवनविद्येचं तत्वज्ञानच असं आहे की त्यामध्ये जे सांगितलं जातं ते जगातील सर्व लोकांना सारखंच उपयुक्त आहे हे आपण पहिलं ध्यानात ठेवलं पाहिजे। परमेश्वर तुमच्याच जवळ आहे, तो तुमच्या हृदयात आहे आणि तो विचार रूपानं आहे हे महत्वाचं सांगितलं जातं। लक्षात घ्या की विचाररूपी ईश्वर तुमच्याजवळ आहे हे आत्तापर्यंत कुणीही सांगितलेलं नाही। जीवनविद्या सांगते, फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड द थॉट वॉज गॉड। याचा अर्थ असा की पहिला परमेश्वराचा आविष्कार हा विचाररूपानं होता आणि हा विचार खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे। जीवनविद्येनं परमेश्वराचं महत्व सांगितलं आणि त्याचबरोबर परमेश्वराची व्याख्याही सांगितली। जीवनविद्या सांगते, चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर आणि या चैतन्य शक्तीचा आविष्कार म्हणजे विचार होय। म्हणून विचार हा ईश्वर आहे। आता विचार हा ईश्वर आहे म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर ज्या कल्पना येतात त्या आणायच्या नाहीत, कारण त्या कल्पना असतात। आपण देव म्हणतो तेव्हा कुणाच्या डोळ्यासमोर गणपती येईल, कुणाच्या डोळ्यासमोर दत्त येईल, कुणाच्या डोळ्यासमोर शंकर येईल, तर कुणाच्या डोळ्यासमोर एखादी देवी येईल। ज्याची जशी उपासना असेल त्याप्रमाणे त्याला तो देव किंवा देवी त्याच्या डोळ्यासमोर येईल। लक्षात घ्या की जीवनविद्या सांगते तो परमेश्वर आणि आपण मानता तो परमेश्वर यात फरक आहे। विचार हा ईश्वर आहे असं म्हटलं की ईश्वरी शक्ती आली, म्हणून विचारांमध्ये शक्ती आहे, त्याला आपण विचारशक्ती असं म्हणतो। बोलताना आपण विचारशक्ती असं म्हणतो। आता शक्ती म्हटली की ती दोन्ही करते, ती चांगलंही करते आणि ती वाईटही करते, इष्ट करते अनिष्टही करते, भलं करते आणि बुरंही करते, शाप देते आणि वरदानही देते, कारण शक्तीचा तो गुणधर्म आहे। ॲटम बॉम्ब असं आपण म्हणतो, या ॲटम बॉम्बमध्ये जी एनर्जी

जी आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती दोन्ही करू शकते. जगाचं भलंही करू शकते आणि जगाचं वाटोळंही करू शकते. इलेक्ट्रिसिटी ही शक्ती आहे, ती दोन्ही करू शकते. तुम्ही जर अज्ञानाचा संपर्क केलात तर तुम्हाला शॉक बसेल, तुमचा मृत्यू ओढवेल, एखाद्याचं घरही जाळून टाकेल. पण इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान संपादन केलं तर तीच इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देईल. मुंबईला लक्ष्मी नगरी म्हणतात. या ठिकाणी जी आरास केली आहे ती इलेक्ट्रिसिटीमुळे. सांगायचा मुद्दा असा की शक्ती म्हटली की तिच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी असतात, तिच्या ठिकाणी दोन्ही सामर्थ्य असतं, चांगलं करण्याचं, वाईट करण्याचं, भलं करण्याचं, बुरं किंवा वाटोळ करण्याचं, दोन्ही करण्याचं सामर्थ्य त्या शक्तीच्या ठिकाणी असतं. जीवनविद्या सांगते की विचार ही एक शक्ती आहे. लक्षात घ्या की तुमच्या मनात जो विचार येतो त्या विचारामध्ये शक्ती असते. काय गंमत आहे बघा की माणसं विचारांचा विचार करत नाहीत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये नाना तऱ्हेच्या समस्या आहेत. विचारात किती सामर्थ्य आहे याचा माणसाला पत्ताच नाही. मी एक तुम्हाला गंमत सांगतो, माणूस मेल्यावर त्याला किती माणसं लागतात? तर कमीत कमी 4 माणसं लागतात. थोड्या वेळानं ही 4 माणसं दमतात आणि मग दुसऱ्याकडे 4 लोकांकडे सुपूर्द केलं जातं. म्हणजे या कामी कमीत कमी 8 माणसं हवीत. बॉडी उचलायला कमीत कमी 8 माणसं हवीत, पण जिवंतपणी मात्र याला उचलायला कुणी लागत नाही. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. तुमच्या मनात नुसता विचार आला की आता आपण उठूया, तुम्ही उठता. बसूया असा विचार आला की तुम्ही बसता. निजूया असा विचार आला की निजता. सांगायचा मुद्दा काय की तुमच्या मनात नुसता विचार आला की त्याप्रमाणे तुमचं आचरण होतं. आता तुम्ही रेडिओ ऐकता आहात, रेडिओ ऐकणारे तुम्ही, तुम्हाला रेडिओ ऐकायला आणणारा कोण आहे? तर तो तुमचा विचार आहे. रेडिओ ऐकायचा नाही हा ज्याने विचार केला त्याने रेडिओचं बटन ऑफ केलं. एक विचार तुमच्या जीवनात काय करतो बघा. विचारानं उठ म्हटलं की तुम्ही उठलात, विचारानं रेडिओ ऑन कर म्हटलं तुम्ही रेडिओ ऑन केलात, आणि विचारानं सांगितलं म्हणून तुम्ही रेडिओ ऐकता आहात. तुम्ही जे जे काही करता त्या तुमच्या करण्याच्या पाठीमागे विचार असतो. जे जे काही तुम्ही अनिष्ट करता त्या पाठीमागे सुद्धा विचारच असतो, पण तो अनिष्ट विचार असतो. एखादा जेव्हा खून करतो तेव्हा खून करायचा हा पहिला त्याच्या ठिकाणी विचार येतो. मग तो त्याचं चिंतन करू लागतो, तो कसा करायचा, कुणाची मदत घेऊन करायचा, कुठे करायचा, या सर्व गोष्टींचे विचार त्याच्या ठिकाणी येऊ लागतात. आणि एक दिवस तो खून करतो आणि मग फासावर जाऊन लटकतो. सांगायचा मुद्दा असा की एखादी गोष्ट आपण करतो त्या ठिकाणी प्रथम विचार येतो, मग उच्चार येतो, आणि मग आचार घडतो. वास्तविक या सर्व साध्या गोष्टी आहेत, पण फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनात जे जे काही करता त्यात प्रथम विचार येतो, नंतर उच्चार, आणि मग आचार. पण आत्तापर्यंत ही गोष्ट आपल्या लक्षातच आलेली नाही, म्हणून मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याला खरं तर अचूक मार्गदर्शनाची गरज आहे. काही जण काय मार्गदर्शन करतात की तुम्ही उपास तपास करा, तीर्थयात्रा करा. जीवनविद्या आपल्याला हे सांगत नाही. एकदा एक बाई म्हणाली, पूर्वी मी उपवास करत होते, उपवास करत होते म्हणून पित्त बिघडत होतं, पित्त खवळत होतं. आता मात्र मी त्या उपवासाच्या त्रांगणातून मुक्त झाले. कारण का? तर उपवास म्हणजे काय हे तिला आता कळून आलं. उपवास हा वास्तविक खाण्यापिण्याचा नसतो, तर उपवास हा विचारांचा असतो. एकदा का तुम्ही ठरवलं की खरा उपवास हा विचारानं करायचा, देवाचा विचार करायचा, देवाच्या विचारांचा जर उपवास केला तर उपवास तिथंच आहे.

0: उप म्हणजे काय? तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य. लक्षात घ्या की असं जर आपण केलं तर उपवास तिथंच झाला. देवाचा विचार केला नाही आणि बाकीच्या गोष्टी जर आपण केल्या तर उपवास घडेल का? उपवास घडत नाही आणि घडणार नाही. म्हणून संत काय सांगतात पहा, ते सांगतात नाम घेता ग्रासो ग्रासी तो नर जीविला उपवासी. जीवनविद्या सांगते उपवास करताना तो विचारांचा केला पाहिजे, देवाचा विचार केला पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार, गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
5: ब्रीडिंगसाठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
4: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 9371255.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

0: एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो थोडंसं इकडे लक्ष द्या. कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाला मोठी परंपरा आहे. शाही दसरा हा देशभर प्रसिद्ध आहे. भाविक पर्यटक दरवर्षी कोल्हापूरला मोठ्या प्रमाणावर येत असतात. हा संपूर्ण सोहळा शांततेत सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याविषयी बोला. आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत, म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. फोन नंबर 02132566224 02132226224. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो ठीक 9 वाजलेत.

आर्थिक समावेशनाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. खरं तर आजकालच्या जलद संपर्काच्या अनेक साधनांमध्ये आपल्याला टपाल हे थोडंसं इतिहास जमा झाल्यासारखं वाटतं. पण एक काळ असा होता की पत्र हे माणसांना जोडण्याचं मुख्य साधन होतं. एखाद्याच्या पत्राची वाट बघणं, ते पत्र आल्यानंतर हातातली कामं बाजूला टाकून उत्सुकतेनं ते पत्र उघडून वाचणं, यामध्ये अनेक भावना लपलेल्या असायच्या. त्यातलाच पुढचा टप्पा म्हणजे तार. ज्यावेळी एखाद्याची तार यायची त्यावेळी नकळत का होईना हृदयाचे ठोके हे वाढायचेच, कारण या तारेत काय अर्जंट मेसेज आहे हे लोकांना समजत नव्हतं. कधीकधी आनंदाची बातमीसुद्धा तारेनंच कळवली जायची आणि अतीव दुःखाचा प्रसंगसुद्धा तारेतूनच कळवला जायचा. आज टेलिकम्युनिकेशन क्षेत्रानं खूप मोठी भरारी मारली आहे. अवघ्या काही सेकंदात आपण आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. पण तरीसुद्धा पत्रांचा काळ एकेकाळचा हा अतिशय भावनात्मक असा होता. श्रोतेहो, आजच्या गीतबहारमध्ये आपण समाविष्ट केली आहेत अशीच काही वेगळी गीतं. ऐकूया.

गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. आज 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन. टपाल सेवा म्हणजे फक्त पत्र पोहोचवण्याचं साधन नसून जगभरातील देश समुदाय माणसांना एकत्र जोडण्याचं ते काम करतं.

मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगुल स्वरातलं इंदिवर यांचं हे गीत होतं. सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. पत्र पाठवणं हा खरंच एक कामाचा भाग नव्हता, तर आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो उत्तम मार्ग मानला जायचा. फूल तुम्हे भेजा आहे खत्मे, कधीकधी पत्र ही नुसती पत्र नसायची तर त्या पत्रातून एखादं फूलही पाठवलं जायचं आणि कित्येक वर्ष ते फूल सुकल्यानंतर सुद्धा ती आठवण जपून ठेवली जायची. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजूळ सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत देसाई आणि चित्रपट आहे अर्धांगिनी. एखाद्याचं पत्र मिळाल्यानंतरच्या ज्या भावना असतात त्या भावना या गीतातून मजरूह सुलतानपुरी यांनी तंतोतंत मांडल्या आहेत.

0: अर्धांगिनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. पत्र हातात पडल्यानंतर ते पत्र उघडून वाचेपर्यंतच्या ज्या भावना असतात त्या मजरूह सुलतानपुरी यांनी या गीतात लिहून ठेवल्या आहेत. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, आपण कार्यक्रम ऐकत आहात गीतबहार.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. बरेचदा पूर्वीच्या खेडेगावाच्या प्रदेशात गावात खूप कमी लोक असायची की ज्यांना लिहिता वाचता यायचं. अशा वेळेला आपली एखादी आवडती व्यक्ती जर परगावी गेलेली असेल तर तिच्यापर्यंत पत्र पोचवण्यासाठी एकमेव आधार होता तो म्हणजे पोस्टमनचा. डाक बाबू हे त्या संपूर्ण गावाचं एक महत्त्वाचं असं साधन होतं जे आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोचवत होतं. एका गीतातून अशाच डाकबाबूंसाठी म्हटलं आहे की आता तूच पत्र लिहून दे आणि तू पत्र लिही जे मी सांगेन आणि ते पत्र बघूनच त्यांना समजेल माझ्या भावना. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आए तिन बहार के या चित्रपटातलं.

0: आए दिन बाहर के या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, आपण कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार.
1: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
0: गीतबहार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज जागतिक टपाल दिन आहे, त्या अनुषंगानं गीतबहार या कार्यक्रमात आपण गीत ऐकत आहोत. मेरे दिल में जो था इस खत में सारा लिख दिया, असं सिर्फ तुम या चित्रपटात म्हटलेलं आहे. श्रोतेहो, एकमेकांना पत्रातून झालेली ओळख ही गहिऱ्या प्रेमात कशी बदलते हे दाखवणारा हा चित्रपट होता. खरं तर पत्र आपल्या आयुष्यात खूप लहान असताना झालं. मामाचं पत्र हरवलं हा खेळ तर खूप आवडीचा असा खेळ होता. आजकालच्या जमान्यात असे खेळ काही नाहीसे झालेले आहेत, तरीसुद्धा त्या आठवणी मात्र निरंतर आपल्यासोबत आहेत. श्रोतेहो, पत्र लिहिलं, आपल्या आवडीच्या व्यक्तीला ते पत्र पोहोचलं, आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, हे प्रत्येक वेळी होतच असं नाही. कधीकधी मामाच्या पत्रासारखं ते पत्र ज्याला पाठवलं जातं त्या व्यक्तीचा पत्ताही हरवलेला असतो, कारण त्या व्यक्ती आपल्यापासून खूप दूर गेलेल्या असतात. श्रोतेहो, अशाच काही आशयाचं हे गीत.

शक्ती या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोते हो, खेडेगावांच्या दिवसात ज्यावेळी शिक्षणाचा अभाव होता त्यावेळी एखादा पोस्टमनच आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असायचा. त्यानं आणलेली पत्र तो गावोगावी घरोघरी नेऊन द्यायचाच, पण त्याचबरोबर कोणी निरक्षर असेल तर त्यांना ती पत्र वाचून सुद्धा दाखवायचा. जुन्या काळात घेऊन जाणारं असंच हे गीत पलकों की छाव में या चित्रपटासाठी गुलजार यांचं हे गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार आणि पडद्यावर राजेश खन्ना.

0: पलकों की छाव में या चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते किशोर कुमार. श्रोते हो, जागतिक टपाल दिनाच्या अनुषंगानं आज काही वेगळी गाणी आपण गीतबहार या कार्यक्रमात समाविष्ट केली होती. कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे, तेव्हा निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.
1: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: आशा भोसले यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क करा.
0: मित्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो प्रसारित करीत आहोत बालगीत.

0: बालगीत आपण ऐकत होतात मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकोळ.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपले स्वागत. प्रसिद्ध हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांचा आज स्मृतिदिन आहे. कोल्हापूरचे गोविंदराव टेंबे हे अभिजात संगीताचे उपासक होते. निष्णात हार्मोनियम वादक अशी सुद्धा त्यांची ओळख होती. मानापमान नाटकातल्या पदांना त्यांनी श्रुती मनोहर अशा चाली दिल्या. पटवर्धन, संत तुळशीदास अशी त्यांची संगीत नाटकं खूप लोकप्रिय होती. ऐकूया पटवर्धन या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं हे गीत. स्वर आहे मधुमती दांडेकर यांचा.

मधुमती दांडेकर यांच्या स्वरातलं पटवर्धन या नाटकातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हे पद होतं गोविंदराव टेंबे यांचं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत सनील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आवाजातलं हे भावगीत. संदीप खरे यांचं हे गीत आहे, संगीतकार आहेत सलील कुलकर्णी.

0: सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या युगुल आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी

0: घ्यायची या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2652-624.
1: श्रोते हो, शारदीय नवरात्राची तयारी कोल्हापुरात ठिकठिकाणी बघायला मिळते आणि या नवरात्रोत्सवाला मोठी परंपरासुद्धा आहे. शाही दसरा हा देशभर प्रसिद्ध आहे. अनेक भाविक पर्यटक यानिमित्तानं आपल्या शहरात येत असतात. एक शहरवासीय म्हणून हा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडावा यासाठी आपण काय जबाबदारी घेऊ शकतो याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत म्हणजे उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02-31-2652-624 02-31-2652-624 या क्रमांकावर अवश्य फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातलं गुरु ठाकूर यांचं गीत. निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं.

अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगुल आवाजातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मंगलाष्टका वन्स मोर या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. श्रोते हो, याचबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोते हो, दरवर्षी 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो। अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगावर प्रकाश टाकण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो। या सप्ताहासाठी दरवर्षी एक विषय जाहीर केला जातो आणि या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून जगभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। लोकांना अंतराळातील नवनवीन गोष्टी आणि अंतराळाशी संबंधित माहिती मिळवून देण्यासाठी सुद्धा या दृष्टीनं अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि हेच उद्दिष्ट जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्यामागचं आहे। तर श्रोते हो, याच जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत।
1: श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर करिश्मा मणेर। 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो, तर याविषयी आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। मॅडम, तुमचं

0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताह निमित्तची थीम काय आहे, याबद्दल काय सांगाल?
1: आता याच्यामध्ये प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमिनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय, तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जाते. तर याच्यामध्ये आता 2026 या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं, आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या, तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले. आपण म्हणूया की पृथ्वीचा, चंद्राचा, मंगळ ग्रह, तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात, तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल, तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे, त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे, तर ह्या थीमवर हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती. म्हणजे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफमध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता. सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा. आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला. सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
0: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे, तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी, लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये, उपग्रह असतील, सॅटेलाइट असतील, वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील, तर यांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो?
1: तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पजसाठी युज करतात. जसं की आता कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय, तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात एक अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं, तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोणतर एक जण जाणार मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतं. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईल मध्ये आपण एकमेकांना, आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, तर हे का पॉसिबल झालं, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं. कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग हा अॅग्रिकल्चर बेसिसवर होतो. म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाइट असतात ज्याचं सायक्लोन, म्हणजे आता आपण बघू शकतो
0: की
1: आपत्ती करत
0: बरोबर
1: कसं आहे, हे
0: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं
1: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, आणि असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो, आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
0: नक्कीच. या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे, त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जेव्हा काही गोष्टींचे हे असे फायदे असतात त्या

0: त्याचबरोबर काही प्रमाणात का होईना तोटे सुद्धा येतात, तर ह्या तोट्यांबद्दल काय सांगता येईल आपल्याला?
1: तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जसं की आता आधी पूर्वी मोबाईल नव्हता, टीव्ही सुद्धा अशी नव्हती की आपण रोज बघू शकतो, पण नंतर नंतर टीव्ही आली, मोबाईल आले, आता सगळ्यांकडे कितीही गरीब असून दे कितीही श्रीमंत असून दे त्यांच्याकडे मोबाईल आहे. प्लस आता 5G पर्यंत नेटवर्क गेलेलं आहे, म्हणजे एवढं स्पीड की आधी आपण काही डाउनलोड

0: प्लस आता 5G पर्यंत नेटवर्क गेलेलं आहे, म्हणजे एवढं स्पीड की आधी आपण काही डाऊनलोड करायचं असेल तर तासन तास लागायचं एका गोष्टीला, पण आता विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण काही पण असेल, PDF असेल किंवा मूवी असेल, काही सुद्धा असेल, ती गोष्ट आपण डाऊनलोड करू शकतो. तर ह्याचे दुष्परिणाम ह्या आजच्या पिढीवर बघायला मिळतात. जसा मोबाईलचा अतिवापर, याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आजची पिढी ही जास्त करून मोबाईल वापरते, त्यामुळे त्यांना फॅमिली टाईम किंवा त्यांना असं की आधी त्यांची जी काही हेल्थ वगैरे आपण म्हणू शकतो, तर त्याच्यावरती त्यांचं फोकस नाही. ते कसे झाले, एकल कोंडी झालेले. तर हा मानवावरती किंवा आजच्या पिढीवरती झालेला दुष्परिणाम आहे. आणि आता ही पिढी मोबाईल आपल्यासाठी आहे हे विसरलेत ते. त्यांना असं वाटतं की आपण मोबाईलसाठी आहोत, म्हणजे झोपताना सुद्धा मोबाईल साईडला पाहिजे, उठल्यानंतर सुद्धा मोबाईल साईडला पाहिजे, आणि त्यामुळे जी काही फॅमिली टाईम होता किंवा जो काही म्हणजे एकमेकांचा आदर होता तो आता काही शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे आपण जर बघितलं रील्स वगैरे काही बघितले तर त्याच्यामध्ये एवढे क्रूर प्रकार व्हायला लागले, तर हा दुष्परिणाम आहे. आणि जर आपण अंतराळाबद्दल विचार करायचा असेल तर आपण जितके सॅटेलाइट किंवा जेवढे रॉकेट लॉन्च करतो त्याच्यामध्ये जे काही डेड सॅटेलाइट आहेत, म्हणजे आता जे ऑपरेशन मध्ये नाहीत, ज्याचा आता म्हणजे टाइम पिरियड संपलेला आहे, त्यांचं फ्युअल संपलेलं आहे, तर तिथं अंतराळामध्ये कचरा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: तर ह्याचं काय होतं की समजा की ते अंतराळामध्ये सॅटेलाइट राहिले किंवा त्याचे तुकडे राहिले आणि ह्याचं कोलिजिन झालं, म्हणजे एकमेकांना जर ते धडकले तर ते काय होतं की त्याच्यामध्ये खूप फ्रॅगमेंट्स निर्माण होतात, म्हणजे वेगवेगळे खूप असे तुकडे तयार होतात. आणि आता नॉर्मली आपण पळताना आपला वेग बदलतो, पण सॅटेलाइट जेव्हा एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्यावेळी त्याचा वेग जर आपण बघितला, म्हणजे लो अर्थ ऑर्बिट म्हणजे अर्थच्या जवळ असणारा सॅटेलाइट जर बघितला तर कमीत कमी त्याचा वेग हा 28,000 किलोमीटर पर हवर, म्हणजे एका तासाला तो 28,000 किलोमीटर एरिया कव्हर करतो, एवढा त्याचा वेग असतो. तर या वेगाच्या वेळी जर त्या सॅटेलाइटच्या पाथमध्ये एखादा ऑपरेशनल सॅटेलाइट आला किंवा जर कोणता ऑब्स्टॅकल आलं तर त्याच्यामध्ये तो कचरा वाढणार, म्हणजे ऑपरेशनल सॅटेलाइट सुद्धा तिथं डॅमेज होणार. तर हे सुद्धा त्याचा दुष्परिणाम आहे. आणि फ्युचरमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे असं सॅटेलाइट लॉन्चिंग कंटिन्युअसली होत राहिलं आणि फ्युचरमध्ये जर आपण बघितलं तर ह्यावेळी खूप त्याचं हे असणार आहे की फ्युचरमध्ये आपण रॉकेट लॉन्च करताना आपल्याला विचार करावा लागणार की रॉकेट लॉन्च करायचा की नाही, कारण अंतराळामध्ये जागा शिल्लक असेल की नाही हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही.
1: बरोबर. म्हणजे मानव एकूणच प्रगती साध्य करतो आहे, त्याचं दैनंदिन जीवनमान सुधारतं आहे या सगळ्या विज्ञानामुळं, या सगळ्या प्रगतीमुळं, पण ते नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे, भविष्यात याचे काय परिणाम होतील, किती दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील, याचा सुद्धा काळजीपूर्वक विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे. आणि फक्त या अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीच नाही तर सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करायला हवाय आणि तसा आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे की जेणेकरून भविष्यातल्या ह्या घटना थोड्याफार कमी होतील किंवा त्याचे दुष्परिणाम कमी होतील यासाठी. तर हा जो काही तुम्ही आता मुद्दा म्हणलात की अंतराळात हा कचरा एक प्रकारचा साठतो आहे, निर्माण होतो आहे, त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा आता वाढलेलं आहे, याचं प्रमाण कमी कसं करता येईल, याला काही उपाययोजना आहेत का?
0: हो, आता यासाठी थोड्या उपाययोजना आहेत. जर मिशन संपण्याआधीच आपण एखादा सॅटेलाइटची ऑर्बिट बदलून त्याला अॅटमॉस्फिअरमध्ये म्हणजे अर्थच्या वातावरणामध्ये परत आणलं तर तो येताना ड्रॅग होईल किंवा हिटिंगमुळे तो सॅटेलाइट जळून नष्ट होईल, म्हणजे त्याचा कचरा तिथं राहणार नाही. दोन, म्हणजे डिस्पोजर ऑर्बिट किंवा ग्रेव्हयार्डकडे तो सॅटेलाइट मूव्ह करायचा, म्हणजे जर काही हाय अल्टिट्यूड किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट ऑपरेशनल ऑर्बिट पासून दूर नेऊन जिथं डिस्पोजर ऑर्बिट आहे तिथं हलवले जाऊ शकतात. हा सुद्धा एक ऑप्शन आहे. आणि त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह डेब्रिस रिमूव्हर म्हणजे हा फ्युचर टेक्नॉलॉजीचा महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये एक चेसर स्पेसक्राफ्ट असतो, तर तो काय करतो की डेड

0: सॅटेलाइट जवळ जाऊन त्याला कॅप्चर करतो आणि त्याचं ऑर्बिट बदलून त्याला कंट्रोल रिएंट्री म्हणजे परत पृथ्वीच्या वातावरणात पाठवतो किंवा सेफर ऑर्बिटमध्ये त्याला नेऊन सोडतो. आणि त्याचप्रमाणे आता असा कचरा होऊ नये यासाठी जे काही सॅटेलाइट निकामी झालेले आहेत किंवा ज्यांचं फ्युअल संपलेलं आहे, एनर्जी संपलेली आहे, किंवा जे काही आता ऑपरेशनल नाही आहेत, तर त्यांचं कोलिजिन अवॉइड करायचं. त्याचप्रमाणे त्यांचं एंड ऑफ लाईफ डिस्पोजर असतं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जर फ्युअल राहिला असेल तर ती एनर्जी काढून टाकायची आणि ह्याच्यामध्ये अननेसेसरी ऑब्जेक्ट रिलीज करायचे नाही. आणि बेटर वे असा आहे, आता सध्या फ्युचरमध्ये सुद्धा असं आहे, जसं आपण चांद्रयान 3 वेळी किंवा मंगळ यांच्या वेळी बघितलं की आधी जे रॉकेट लॉन्च करताना जे त्यांचे जे काही स्टेजेस किंवा जे काही त्यांचे मशीन इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत ते आपण परत दुसऱ्या रॉकेटला यूज करू शकतो का हे बघणं, म्हणजे अशा प्रकारचं डिझाईन करणं की एक मशीन बनवलं किंवा एक इन्स्ट्रुमेंट बनवलं तर ते आपण परत त्याचा पुनर्वापर करू शकतो, यामुळे अंतराळातील कचरा हा कमी केला जाऊ शकतो.
1: आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात?
0: आता याच्यामध्ये पहिलं म्हणजे लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उडान करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलेंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझलमधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेटमधून जेवढं ते नोझलमधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपटतील तेवढंच ते रॉकेट काय होणार वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज, म्हणजे रॉकेट काय होतो रॉकेट हा ऍटमॉस्फेअर मधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात, म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युअल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेटमधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युअलचं काम सुरू होतं. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं की मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळ यांचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटर व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे असे वेगवेगळे स्टेप ह्यामध्ये कव्हर होतात.
1: नक्कीच. आत्ताच बोलता बोलता तुम्ही मंगळयान याचा सुद्धा उल्लेख केलात, तर आत्ताच काही कालावधी पूर्वी भारताची एक मंगळयान मोहीम सुद्धा झाली जी

0: तुलनेनं इतर देशांच्या या मोहिमांपेक्षा खूप कमी खर्चात झाली असं म्हणलं जातं आणि ते वैशिष्ट्य त्याचं मानलं गेलं, विविध क्षेत्रातून याचं कौतुकही झालं. तर याविषयी काय सांगाल की बाहेरच्या देशांनी आजवर अशा केलेल्या काही मोहिमा की ज्या खूप खर्चिक होत्या पण तुलनेनं त्या मानानं भारतीय संशोधकांनी शास्त्रज्ञांनी यावर काम करून ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आणि तीही कमी खर्चात केली, तर हे स्वदेशी तंत्रज्ञान नेमकं कसं होतं आणि या मोहिमेची वैशिष्ट्ये थोडक्यात काय सांगतायत?
1: आता यामध्ये मंगलयानमध्ये एक आहे की जसं आपण म्हणतो लॉन्च व्हेकल वेगवेगळे असतात, म्हणजे आता आपण आपल्या इस्रोकडे ह्याच्यामध्ये त्यांनी SLV, PSLV, SSLV, त्यानंतर LVM3 वगैरे अशा प्रकारचे त्यांच्याकडे रॉकेट आहेत. तर हे लॉन्च व्हेकल आहेत, तर त्यांनी मंगलयानच्या वेळी काय केलं, जे तो आधीच बनवलेला रॉकेट होता तर तो रॉकेट त्यांनी युज केला, म्हणजे त्यांचं तिथं जे काही नवीन रॉकेट बनवण्यासाठी खर्च होणार होता तो खर्च वाचला. त्याचप्रमाणे त्यांच्या जी काही रॉकेट बनवणारी टीम आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे डिझाईन्स बनवले अशा प्रकारचे की त्याच्यामध्ये त्या सॅटेलाइटचा एरिया कमी बसेल आणि खर्च कमी येईल. आणि त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो भारतीय जुगाड, तर त्यांनी ह्या मंगळयान मोहिमेमध्ये भारतीय जुगाड दाखवला आणि खूप कमी खर्चामध्ये त्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आणि मंगळ ग्रहाभोवती पहिलं कृत्रिम उपग्रह पाठवणारा भारत हा आशियातील पहिला देश आहे.
0: नक्कीच त्या या सगळ्या दृष्टीनं ही मोहीम महत्वपूर्ण मानली गेलेली आहे. आणखी मगाशी आपल्या बोलण्यात उल्लेख आला त्याबद्दल पण थोडासा की चांद्रयान 3 या मोहिमेमध्ये महिलांचा सहभाग खूप होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, आता यामध्ये चांद्रयान 3 मध्ये मोस्टली टेक्निकल स्टाफ असेल किंवा सायंटिस्ट असेल किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर किंवा त्याच्यामध्ये जे काही डिझायनर आहेत स्पेसक्राफ्ट डिझायनर वगैरे आणि जे काही कोडिंग वगैरे करण्यासाठी आपण म्हणतो की ते सॅटेलाइट व्यवस्थित स्मूथली लँड होण्यासाठी वगैरे, तर ह्याच्यामध्ये महिलांचा खूप सहभाग होता. महिलांनी खूप ग्राउंड लेवलवर येऊन त्यांनी ह्याच्यामध्ये काम केलं आणि त्याचप्रमाणे आपले इस्रोचे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, म्हणजे जसे ऋतू करीधर किंवा मुथैया कविता यांच्यामुळे किंवा नंदिनी हरिनाथ वगैरे, तर यांच्यामुळे जे वेगवेगळे मिशन आपल्या इस्रोमध्ये पार पडले आणि ह्या सगळ्या महिलांनी त्याच्यामध्ये खूप सहभाग दाखवला आणि त्यांनी खूप काम केलं, तर त्यामुळे हे सगळे मिशन सक्सेसफुल झाले. आणि जसं की प्रत्येक एखादा सॅटेलाइट किंवा एखादा मिशन सुरू असताना त्याच्यामध्ये डिझायनिंग पासून ते इन्स्ट्रुमेंट बनवण्यापर्यंत आणि ते इन्स्ट्रुमेंट लॉन्च करण्यापासून ते त्या ऑर्बिटपर्यंत नेण्यापर्यंत ह्या सगळ्यामध्ये महिला खूप ग्राउंड लेवलवर उतरून काम करत होत्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या टीममुळे हे मिशन सक्सेसफुल झालेत.
0: नक्कीच, म्हणजे खरंच भारताची या अंतराळ विज्ञान क्षेत्रातली ही प्रगती पाहता नक्कीच खरंच आपल्या सर्वांसाठीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि मंगळयानाच्या या मोहिमेवरून तर सर्व जगासमोर भारतानं एक छान वेगळं उदाहरणच आपलं दिलेलं आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. भारतानं आजवर अनेक वेगवेगळ्या मोहिमा केल्या, आपण त्याचा उल्लेख मगाशी केला, त्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यामध्ये 2008 चांद्रयान 1 ही मोहीम झाली, त्यानंतर 2023 चांद्रयान 3 ही मोहीम सुद्धा यशस्वी झाली. तर या चांद्रयान मोहिमेमुळं भारताच्या या एकूणच या क्षेत्रातल्या संशोधनाला कोणती अशी वेगळी दिशा मिळाली या प्रकारे काय सांगता येईल?
1: चांद्रयान 3 हा इस्रोचा मून एक्सप्लोरेशन मिशन होता, म्हणजे याच्यामध्ये चंद्रावरती काय काय आहे आणि आपण चंद्रावरती जे काही आपण सॉफ्ट लँडिंग केलं सॅटेलाइटचं तर त्याच्यामुळे आपण तिथल्या वातावरणाचा तिथल्या सरफेसचा जो काही अभ्यास केलेला आहे, तर त्यांचा मेन उद्देश की मूनच्या सरफेसवर सेफ लँडिंग करणं आणि त्याचप्रमाणे मूनच्या सरफेसचा अभ्यास करणं हे त्यांचा मेन उद्देश होता. चांद्रयान 3 हे व्हेकल ऍक्च्युली म्हणजे रॉकेट 14 जुलै 2023 लॉन्च झालं. त्याच्यासाठी जे लॉन्च व्हेकल युज केलं ते LVM3M4 होतं आणि हे श्रीहरिकोट्यामधून लॉन्च केलेलं आहे. बट हे लॉन्च केलेलं रॉकेट जे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं ते 23 ऑगस्ट 2023

0: ते चंद्राच्या दक्षिणेकडील हाय लॅटिट्यूड रिजनला ते तिथं आपण त्याचं लँडिंग केलेलं आहे. तर यावरती विक्रम लँडर आपण तिथं युज केलेला होता. तर त्या विक्रम लँडरने चंद्रावरती सक्सेसफुली सॉफ्ट लँडिंग केली आणि त्यानंतर प्रज्ञान रोवर हा चंद्राच्या पृष्ठभागावरती डिप्लॉय करण्यात आला. तर आपला भारत देश हा मूनवर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट युज केलेले होते. म्हणजे जसं की आता विक्रम लँडरमध्ये आपल्याला सांगता येईल की चॅस्टे म्हणजे चंद्रा सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट ह्याचा उपयोग केला. हे इन्स्ट्रुमेंट का युज केलं तर आपला जो चंद्र आहे त्याच्या सरफेसचा टेम्परेचर आणि थर्मल प्रॉपर्टी अभ्यासण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चॅस्टे हे इन्स्ट्रुमेंट युज केलं. त्यानंतर इल्सा म्हणजे इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सेस्मिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे तिथं काही व्हायब्रेशन किंवा आपल्याला हालचाली जाणवतात का त्या चंद्राच्या सरफेस सरफेसवरती हे अभ्यासण्यासाठी. त्यानंतर रंभा एलपी हे लँगमेअर प्रोब आहे. ऍक्च्युली ह्याचा उपयोग चंद्राच्या नियर सरफेस मध्ये जो प्लाझ्मा एन्व्हायरमेंट आहे तर त्यामध्ये प्लाझ्मा प्रॉपर्टीज काय आहेत हे मोजण्यासाठी केला. त्याचप्रमाणे रेट्रो रिफ्रेक्टर ॲरे आहे तर ह्याचा उपयोग मून अर्थ डिस्टन्स सारख्या मेजरमेंटसाठी लॉंग टर्म जे लुनार सायन्स आहे. लुनार सायन्स म्हणजे चंद्राचा अभ्यास करून किंवा चंद्राच्या रिलेटेड जे काही विज्ञान आहे याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे प्रज्ञान रोवर, प्रज्ञान म्हणजे संस्कृतमध्ये ह्याला ज्ञान असं म्हणतात म्हणजे विस्डम. तर हा एक छोटा सहा चाक असणारा रोवर होता. याचं काम काय होतं तर चंद्राच्या सरफेसवर फिरून तिथं जे काही सॉइल्स म्हणजे माती आहे किंवा तिथले जे काही दगड आहेत तर त्याचा अभ्यास करणे किंवा त्याचं अनालिसिस करणे. आणि त्याच्यावर दोन मेन इन्स्ट्रुमेंट होते, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे APXS म्हणजे अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर. ह्याचा उपयोग तिथं चंद्राचे सॉइल म्हणजे चंद्राची माती आणि दगड मध्ये असणारे जे काही इलेमेंट आहेत त्या इलेमेंटचं कंपोजिशन समजण्यासाठी केला. उदाहरणार्थ म्हणजे सल्फर असेल, अॅल्युमिनियम असेल, कॅल्शियम असेल, आयर्न असेल, टिटॅनियम असेल. आणि दुसरं इन्स्ट्रुमेंट होतं लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. तर यामध्ये लेझरचा वापर करून लुनार मटेरियलचा इलेमेंट कंपोजिशन डिटरमाइन केला जातो. तर चांद्रयान 3 मध्ये चर्चेत असणारा म्हणजे त्याची मेन डिस्कवरी ही आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर डिटेक्ट झालं. यामुळे हे चर्चेचा विषय आहे. आणि प्रज्ञान रोवरच्या LIBS इन्स्ट्रुमेंटने चंद्राच्या पृष्ठभागावर सरफेस डिटेक्ट केले आणि हे डिटेक्ट केल्याची माहिती इस्रोने सगळ्या जगाला सांगितली. सो हे महत्वाचं कारण आहे आणि हे आपलं अचीवमेंट आहे भारताचं. आणि आता ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगावं असं वाटतं की आपण म्हणजे साऊथ पोल का निवडला, चंद्राचा नॉर्थ पोल का निवडला नाही, तर ह्याच्यामध्ये असं आहे की मूनच्या पोलार रिजन मध्ये काही परमनंटली शॅडो रिजन आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये काही क्रॅटर्स रिजन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश अत्यंत कमी आणि जवळजवळ कायमचा नसतो. तर या रिजन मध्ये वॉटर आईस असण्याची शक्यता असल्यामुळे लुनार साऊथ पोल आपण सिलेक्ट केला आणि हा सायंटिफिक इंटरेस्टचा भाग होता.
1: काही संशोधन झालेलं आहे भारताकडून केलं गेलेलं आहे ते खरंच खूप महत्वपूर्ण. भारताच्या या कामगिरीत तर नक्कीच कौतुकास्पद आहे, त्याच पद्धतीनं पूर्ण जगभरासाठी सुद्धा हे संशोधन इतकं महत्वाचं आज ठरणार आहे.
0: नक्कीच. आणि त्यामुळे चांद्रयान 3 हे मिशन खूप सक्सेसफुली केलेलं आहे आणि यामधून आपल्या भारतासाठी आणि त्याचप्रमाणे जगासाठी असे माहिती नसलेले जे काही पहिल्यांदाच माहिती झालेले अशी खूप काही सेन्सिटिव्ह माहिती आपल्याला त्याच्यातून भेटली आणि ज्याचा उपयोग आपण पुढे करू शकतो.
1: नक्कीच. तर याला अनुसरूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
0: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो. जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि

0: तिथला अभ्यास करतील. तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय आहे.
1: एक ध्येय आहे आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं काम
0: चालू आहे.
1: नक्कीच. म्हणजेच काय तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
0: आपल्या भारताची जी काही स्पेसमध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले जे काही सॅटेलाइट लॉन्च केले जे काही त्या सॅटेलाइट मधून जे काही डेटा भेटला त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का आता ह्या लेवलवर सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. तर हे खूप उल्लेखनीय आहे आणि हो आता भारत पुढील थोड्याच वर्षांमध्ये अंतराळातील मिशनमध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्कीच आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतीशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
1: तर करिश्मा मॅडम तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत तुमचा वेळ दिलात त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो ठीक 11 वाजलेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत. आपला स्वतःवर जर विश्वास असेल आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल तर माणूस कुठल्याही आपत्तीवर मात करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकतो आणि स्वतःची प्रतिभा ही नेहमी लोकांच्या स्मरणात राहील असं कार्यसुद्धा तो करू शकतो. हे मी बोलती आहे ते एका अशा संगीतकाराबद्दल आणि गीतकाराबद्दल जे जन्मतः दृष्टीहीन होते पण तरीही लहानपणापासूनची संगीताची आवड आणि जी देणगी त्यांना उपजत लाभली होती त्यावर काम करत आपल्या नैसर्गिक दृष्टीहीनतेवर मात करत त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. ते गीतकार संगीतकार आहेत रवींद्र जैन. श्रोते हो, आज त्यांचा स्मृती दिन आहे. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि लिहिलेली काही गीतं. श्रोते हो, त्यांनी ज्या दशकांमध्ये काम केलं त्या दशकांमध्ये अनेक संगीतकार होते पण तरीही त्यांनी आपल्या वेगळ्या प्रतिभेनं आपलं वेगळं स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केलं. श्रोते हो, हलके फुलके चित्रपट, हलकी फुलकी गोष्ट

असे अनेक चित्रपट अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय आणि ते चित्रपट त्यातली गीतं त्यांच्या कथेसोबतच रवींद्र जैन यांच्या गीतांमुळे आणि संगीतांमुळे आजसुद्धा लोकप्रिय आणि लोकांच्या स्मरणात आहेत. ऐकूया असंच एक गीत हेमलता आणि जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं. गीतकार आणि संगीतकार अर्थातच रवींद्र जैन आणि चित्रपट नदी आके पार.

नदियागे पार या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर आणि साधना सिंग यांच्यावर चित्रित हे गीत होतं. बैलगाडीचा प्रवास आणि दोन व्यक्तींमधलं संवाद अशा काहीशा वेगळ्या धाटणीतलं हे गीत रवींद्र जैन यांनी लिहिलं होतं. श्रोतेहो, हलकी फुलकी कथा असलेला नदिया के पार हा चित्रपट रवींद्र जैन यांच्या गीतांनी आणि संगीतांनी आजसुद्धा स्मरणात आहे. अमिताभ बच्चन, खरं तर यांना आपण अँग्री यंग मॅन असंच ओळखतो, पण सुरुवातीच्या काळात त्यांचा एक चित्रपट खूप गाजला. खरं तर त्याची कथा वेगळी होती, तो प्रांत वेगळा होता, पण त्या प्रांतातला एक व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या अवतीभोवती गुंफली गेलेली चित्रपटाची कथा. नूतन आणि अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार अभिनयानं आजसुद्धा हा चित्रपट स्मरणात आहे. याची कथा जरी वेगळी असली तरी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयानं हा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. नूतन यांच्या स्त्रीत्वाची घालमेल आणि आपला कोणीतरी फक्त उपयोग करून घेतोय ही त्यांची भावना आणि पतीवर नितांत प्रेम अशा भावनिक ओढाताणीत नूतन यांनी त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू सगळ्यांसमोर ठेवला. सौदागर या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. नूतन यांच्यावर चित्रित या चित्रपटातलं अजून एक गीतसुद्धा खूप लोकप्रिय झालं, पण हे गीत चित्रित आहे सहाय्यक अभिनेत्रीवर. ऐकूया हेच गीत.

सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. 1972-73 हा आलेला चित्रपट सौदागर या चित्रपटाद्वारे जे संगीतकार म्हणून रवींद्र जैन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रामुख्यानं राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटांचं संगीत त्यांनी दिलं आणि ते लोकप्रिय सुद्धा झालं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फकीरा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

फकीरा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गीतकार संगीतकार रवींद्र जैन यांचा आज स्मृतिदिन आहे. आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत त्यांची काही गीतं. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांच्या आवाजातलं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे रवींद्र जैन यांनी आणि चित्रपट आहे तपस्या.

0: तपस्या या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

स्थळ यायच्या आधीच एक दुसरा तरुण त्या गावात येतो आणि ओळखीच्या काहीतरी गोंधळामुळे लोकांना तोच मुलगा ते स्थळ वाटतं. तो मुलगा विनोद, स्वभावानं अत्यंत साधा मनमिळाऊ, तो त्या मुलीला गाणं शिकवतो आणि हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. पण काही काळानंतर जेव्हा खरं स्थळ, खरा इंजिनियर गावात येतो, त्यावेळी सगळ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि एक विचित्र भावनिक तेढ त्या दोघांमध्ये निर्माण होते. खरं तर तसं बघायला गेलं तर एकदम साधी सरळ ही कथा. ही कथा होती 1976 प्रदर्शित झालेल्या अत्यंत लोकप्रिय आणि दर्जेदार भारतीय हिंदी रोमॅन्टिक संगीतमय चित्रपट अशी ज्याची ओळख होते तो चितचोर या चित्रपटासाठीचं. प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शन आणि लेखन या चित्रपटाचं केलं होतं. राजश्री प्रोडक्शनमध्ये तयार झालेला हा चित्रपट आणि या चित्रपटाचं संगीत होतं रवींद्र जैन यांचं. 1976 प्रदर्शित झालेला हा चित्रपट, खरं तर अमोल पालेकर, झरीना वहाब, विजेंद्र घाडगे, ए के हंगल अशी स्टारकास्ट या चित्रपटात होती. रवींद्र जैन यांच्या नावावर अजून एक संदर्भ सांगितला जातो, तो म्हणजे दाक्षिणात्य पार्श्वगायक के जे यसुदास यांना त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आणलं. चितचोर या चित्रपटातली सगळी गीतं यशुदास यांच्या आवाजातली आहेत. ऐकूया याच चित्रपटातलं यशुदास आणि हेमलता यांच्या आवाजातलं हे गीत.

यसुदास आणि हेमलता यांच्या युगुल आवाजातलं चितचोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. खरं तर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अँग्री यंग मॅन हा जमाना होता आणि अशा चित्रपटांची लाट असताना सुद्धा अमोल पालेकर यांनी साकारलेली साध्या लाजाळू आणि मध्यमवर्गीय तरुणाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यामागे बासू चॅटर्जी यांचं दिग्दर्शन होतं, कथा होती, त्याचबरोबर सगळ्यात मोठा वाटा होता तो रवींद्र जैन यांच्या संगीताचा. जब दीप जले आना, गोरी तेरा गाव बडा प्यारा ही गीतं आजसुद्धा तितकीच लोकप्रिय आहेत. श्रोते हो, गीतकार संगीतकार रवींद्र जैन यांचा आज स्मृतिदिन आहे. आजच्या गाता रहे मेरा दिली या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत त्यांची काही गीतं. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. ऐकूया पुन्हा एकदा यशुदास यांच्या आवाजातलं दुल्हन वही जो पिया मन भाय या चित्रपटातलं गीत. यशुदास यांच्यासोबत आहेत हेमलता आणि पंसरी सेनगुप्ता.

दुल्हन वही जो पिया मन भाई या चित्रपटासाठी यशोदास हेमलता आणि बनसरी सेनगुप्ता यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं.

0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हजरत जयपुरी यांचं गीत. श्रोते हो, ह्या चित्रपटातली गीतच नाही तर हा चित्रपट सुद्धा अनेक वादातनं पुढे गेला. खरं तर हे वाद त्या काळात खूप मोठे झाले, पण तरीसुद्धा या चित्रपटातल्या गीतांमुळे हा चित्रपट आजसुद्धा तितकाच लक्षात राहतो आणि या चित्रपटामुळे झालेल्या वादांमुळे सुद्धा. ऐकूया हे गीत.

राजीव कपूर आणि मंदाकिनी अभिनीत 1985 साली प्रदर्शित झालेल्या राज कपूर दिग्दर्शित राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, राम तेरी गंगा मैली हा चित्रपट त्या काळात खूप वादग्रस्त होता, पण रवींद्र जैन यांच्या गीतांनी संगीतांनी हा चित्रपट संगीताच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आजही तितकाच लक्षात राहतो. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत, गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

सचिन पिळगावकर, सारिका यांच्या अभिनयानं गाजलेला 1975 सालचा हा चित्रपट, राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट, जसपाल सिंग यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट गीत गाता चल याचं हे शीर्षक गीत होतं. श्रोतेहो, रवींद्र जैन यांच्या कारकिर्दीतला हा एक महत्वाचा चित्रपट मानला जातो. हे गीत आणि हा चित्रपट आजसुद्धा लोकांना खूप आवडतो. सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीतला सुद्धा हा खूप महत्वाचा चित्रपट आहे. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, थोडंसं इकडे लक्ष द्या.

नवरात्रोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय. शाही दसरा, कोल्हापूरचा शाही दसरा हा प्रसिद्ध आहे. या निमित्तानं अनेक भाविक पर्यटक आपल्या कोल्हापुरात दाखल होत असतात. हा संपूर्ण सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी इथले नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे. आमच्याशी आपण बोलू शकता आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02132566224 02132566224 जरूर फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत.

0: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत।
0: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी।
0: सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। किसान वाणी, किसान वाणी।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
3: गीतकार संगीतकार रवींद्र जैन यांचा आज स्मृती दिन आहे। त्यांची काही गीतं आज आपण ऐकत आहोत आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात। कार्यक्रमाचा शेवटाकडे नेताना त्यांच्या गाजलेल्या एका चित्रपटातल्या गीतानं या कार्यक्रमाचा समारोप करूया। श्रोते हो, राज कपूर यांच्या चित्रपट कारकिर्दीतला हा शेवटचा चित्रपट मानला जातो। लता मंगेशकर यांनी या चित्रपटातली बरीचशी गीतं गायली आहेत। ऋषी कपूर, झेबा अख्तियार आणि अश्विनी भावे यांच्यावर चित्रित हा चित्रपट। तुमच्या लक्षात आलं असेलच या चित्रपटाचं नाव हीना। 1991 साली हा प्रदर्शित झाला। श्रोते हो, या चित्रपटातली गीतं खूप गाजली। ऐकूया याच चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत।

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई आई लवकर ये ना.
4: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
3: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
4: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
3: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
4: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
3: हक्का नाही येऊ शकते मी.
4: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
3: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
4: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येतंय ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
3: इतक्या सकाळी?
4: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो.
3: हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये. का ओरडतीये एवढी आई आई?
5: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
4: हो ग, नवरात्रीची चाहूर लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूर 2 आठवडे आधीच लागली आहे.
5: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
3: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
4: सायकलच्या घंटीनं?
5: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
3: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
3: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत.
4: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
3: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
5: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
3: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळतं.
3: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
4: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
1: आणि आता?
4: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
5: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
4: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
1: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
4: हो तर.
1: कोणती?
4: 1874 युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
1: बर.
3: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
4: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का.
3: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
5: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
3: सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
1: का बर?
3: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल.
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनचे पिशवीत डोकवायचे.
3: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
4: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं. मग
3: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
5: मग
3: अमुकचं पत्र.
1: बर.
3: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
1: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग.
3: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
5: मग पत्र आलं.
3: 4th दिवशी आलं.
1: आणि तेव्हा
3: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
5: का?
3: आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
4: कुणी पाठवलं होतं
5: एवढं काय.
3: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा.
0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना

0: मंडे तुमसे मनपूर्वक स्वागत करती है। मित्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19। लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर।
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक।
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक।
2: हलक फुलक, हलक फुलक।
3: आई आई लवकर ये ना।
4: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
3: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
4: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
3: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे।
4: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला।
3: हक्काने येऊ शकते मी?
4: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा।
3: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं।
4: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येतंय ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
3: इतक्या सकाळी?
4: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो। हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई?
3: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली, मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग।
4: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे।
3: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या।
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
3: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे। आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं।
4: सायकलच्या घंटीनं?
3: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने? हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची।
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
3: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत।
4: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप? पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
3: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याच मन असायचं।
4: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो।
3: हो आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळतं।
3: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे।
4: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल?
1: आणि आता?
4: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता।
3: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
4: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे। दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
1: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
4: हो तर,
1: कोणती?
4: 1874 युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली। जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
1: बर,
3: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं।
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही।
4: अगदी बरोबर, आज टप

0: टपाल व्यवस्था, विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का?
1: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
2: आजी, पोस्टमॅन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
1: सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
3: का बरं?
1: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल.
3: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनचे पिशवीत डोकवायचे.
1: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
0: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
1: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
2: मग
1: अमुकचं पत्र.
3: बर.
1: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
3: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
1: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
2: मग पत्र आलं?
1: 4th दिवशी आलं.
3: आणि तेव्हा
1: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
2: का?
1: आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
0: कुणी पाठवलं होतं
2: एवढं काय?
1: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या.
3: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का?
1: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत.
0: हा मुद्दा मात्र महत्वाचा बर का.
1: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते.
3: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या.
1: तशा खूपच कमी झाल्या आहेत.
2: मग पत्राची आठवण कशासाठी?
1: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलतं.
3: बरोबर आहे.
0: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना.
3: हो,
2: फुलांते
3: मी लाईट्स लावतो.
0: आणि घराची साफसफाई
3: ती आपण, मी ऑनलाईन ऑर्डर करू का?
0: काय
3: ऑनलाईन ऑर्डर?
0: काय बोललास राहुल?
3: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग.
0: आपल्या घरात 4 माणसं आहेत आणि 4ही कामाला ऑनलाईन.
1: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा.
2: काय काय करायचा?
1: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या.
3: आणि आता?
1: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते.
2: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची?
1: आहा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा. मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या, सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्वाचं, लोक एकमेकांच्या घरी जायचे.
0: आजही ते असायला हवं नाही का?
3: बरोबर.
1: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा काळच आहे.
3: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
1: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो. एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते
0: मग
1: सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले.
3: म्हणजे गरबा थांबला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
1: हो, आणि ते काका म्हणाले, माझा फेटा गेला तरी चालेल पण माझा गरबा थांबता कामा नये.
0: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवतंय का?
1: हो, आठवतंय की. एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. यावर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या

0: वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता, पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
1: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
0: हो, आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
2: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना.
0: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
2: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
1: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
0: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात,
3: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर मन अजूनही थोडं थांबत.
2: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
1: नातीही उजळू दे,
0: जुने दिवस आठवत असताना
3: नवजगही स्वीकारू दे.
2: पण मला एक प्रश्न आहे बुवा.
0: विचार ना.
2: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
3: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
2: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
0: नाही रे, पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
2: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
0: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का.
1: मग भावना कशा दाखवायच्या?
0: शब्दांनी. म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
2: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं. पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले आहेत तर ह्या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
1: नक्कीच.
2: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
1: आजीला आम्ही रोज पाहू शकतो.
3: परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
0: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
2: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनवू नये.
0: अगदी बरोबर.
3: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
0: बस यालाच म्हणतात समतोल साधन. मला एक कल्पना सुचली.
1: काय?
0: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
2: म्हणजे घरातच?
0: हो.
1: छान आहे, मी पहिलं पत्र लिहिणार.
2: हो, पण मला उत्तर लगेच हवं.
0: नाही.
2: का?
0: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
2: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
3: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का.
2: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
1: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
0: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
3: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणारं उत्तर.
2: काळ बदलला,
1: साधनं बदलली,
0: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
3: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
0: पण त्यासोबत आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
2: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका,
1: मनही सजवा.
3: फक्त देवीचं मखर सजवू नका,
0: नाती सुद्धा जपा.
2: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
1: एखाद्याला फोन करा
0: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा.
3: कारण
2: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागतं,
1: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
0: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.
3: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
2: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
1: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
0: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया.
3: नवरात्रीच्या या मंगल दिवसात आपल्या नात्यांनाही नव्या प्रकाशाने उजळूया.
0: जागतिक टपाल दिनाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्या
2: मनपूर्वक शुभेच्छा.

0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
1: हलक फुलक, हलक फुलक.
3: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलकचा भाग 19 ऐकलात. याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.

स न वी वी मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षर आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षर कदाचित जुन्या काळाची आठवण वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती. पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं. स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस साष्टांग नमस्कार, किंवा प्रियताईस, किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी. आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास. त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते.

आज मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदात शब्द उमटतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाहीये. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर, परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल, कोणाची चिंता असेल, कोणाच्या यशाची बातमी असेल, तर कधी कोणाच्या आठवणींची ओल असेल, हे पत्र हातात घेईपर्यंत कळायचं नाही. म्हणूनच टपालवाला गावात आला की त्याच्याकडं पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असायची. त्याच्या हातात फक्त कागद नसत, अनेक घरांच्या प्रतीक्षा असायच्या. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली

की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशावेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये. हं, आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता तो. मुलं गोल बसायची, एकजण हातात रुमाल घेऊन गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती. पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळं मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं. कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता, नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बाल खेळाची आठ

आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या सामाजिक आणि भावनिक जीवनाकडे पाहण्याची एक खिडकी म्हणून करता येते. त्या काळात माणसं दूर होती पण नाती जवळ होती.

आज माणसं तंत्रज्ञानामुळे जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूध, पायदळ धावणारे संदेशवाहक, राजदरबारातील निरोप पोहोचवणारी व्यवस्था, अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली. पुढे ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळं सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला. 1889 मध्ये पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोहोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवाही विकसित झाली. 1882 मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 मध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग बनत गेली.

मैत्रिणींनो, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एकोळ कधी कधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यांत आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार, कधी उत्सव, तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोहोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणकीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोहोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे. पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे, एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणाशी जोडणं.

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढे त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ती लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत. त्यामुळं पत्र ही फक्त माहिती देण्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची.

मैत्रीण म्हणून सखीची प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जे, तुझी काळजी घे, तू सुखी राहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाले तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही. त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्र, लग्नानंतर माहेरून आलेली पत्र, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्र, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्र, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो. मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मॅसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हातानं लिहिलेलं एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतरही जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतं.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ते म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधी कधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो, कधी शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशा वेळी एक कागद घ्या, वर लिहा स न वी वी किंवा अगदी साधं प्रिय आई, प्रिय बाबा, प्रियताई, प्रिय मुली किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेसं आहे. कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर पडतात, स्पीड पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं, आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात, पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे, डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रूपात पुढे जात आहे. पण टपाल

त्याच्या या संपूर्ण प्रवासाकडं मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडे वळावं असं वाटतं मैत्रिणींनो. स न वी वी किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडं शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळाचा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत, कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल, पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनो, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम, जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर, आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा, कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं, पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधी कधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा उघडा. अक्षर फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण, आणि कदाचित आपण

स्वतः। मैत्रिणींनो, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया। कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत। मैत्रिणींनो, आताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात। पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे। आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथे थांबूया। आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: आ गई जो ठीक 11 बजे आया करता था। एक श्रोता की टिप्पणी है, लिखा है कि मैंने विविध भारती के नाम पत्र लिखे मनचाहे गीत में, अब तो पोस्टकार्ड आसानी से नहीं मिलते हैं और पत्र वाला डब्बा भी नहीं मिलता है, मतलब पोस्ट बॉक्स भी आसानी से नहीं मिलते हैं। भाई अगर शौक है तो विविध भारती के नाम तो आप पत्र लिख ही सकते हैं। वैसे भी अभी लंबी तादाद में श्रोताओं के पत्र आज भी आते हैं मनचाहे गीत कार्यक्रम के लिए। एक श्रोता ने लिखा है कि मुझे तो पहली बार और सिर्फ एक ही खत मेरी दीदी ने मेरे लिए भिजवाया था मेरी छोटी बहन के हाथों। वो खत आज भी मेरे पास है, पर अब न ही मेरी दीदी मेरे साथ है न छोटी बहन। मैं जब भी उसे पढ़ती हूँ आंखें नम हो जाती हैं। एक श्रोता ने लिखा है कि आपका खत मिला फिल्म शारदा रामेश्वरी पर ये फिल्माया गया हुआ है, मतलब जो मैंने पूछा था कि कोई फिल्म की सिचुएशन जहां पर खत है पत्र पढ़ा जा रहा है, हकीकत फिल्म में भी एक दृश्य आता है। एक श्रोता ने लिखा है कि ये बात बहुत हंसी की है, मैं आप सबको लेकिन बताऊंगा। उस समय 16 बरस का रहा होगा, मैंने एक लड़की को चुपके से एक पर्ची में कुछ लिखने के बाद उस पर्ची को किसी बच्चे के हाथों उस लड़की को देने के लिए कहा, लेकिन वो पर्ची लेकर उस लड़की की मम्मी को दे आया। क्या बात है भाई। एक श्रोता ने लिखा है कि ऐसे विषय को आज आपने छेड़ दिया है जिससे 90% श्रोताओं का अतीत जुड़ा हुआ है।
1: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द। तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर। अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेने केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप। आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार। आणि आता बातम्या विस्ताराने। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे। पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं। सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं। सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी

मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी एकूण 15 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मदुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी TVK सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष JD व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणाऱ्या परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असं

ते म्हणाले, या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलीस

ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेने केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला विज्ञान वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 मध्ये निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कुणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आमची पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्ष, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: युवा मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत एक विशेष रूपक जागर जलतरण साक्षरतेचा, ज्यात सहभाग आहे अभय देशमुख, किशोर राऊत, अजय दाभाडे, राजेश भोसले, नितीन घोरपडे आणि जॉय थॉमस यांचा. जल जीवन आहे, पण ते कोणाच्या मृत्यूचं कारण ठरू नये यासाठी पाण्यात पोहता येणं, जलस्रोताबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक असतं. आपल्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाण्यात बुडून होणारे अपघात ऐकले की खूप हळहळ वाटते. त्यामुळे पोहणे किंवा जलतरण हे फक्त एक कौशल्य नसून ते एक जीवन कौशल्य आहे, त्यामुळे सर्वांनाच ते आलं पाहिजे. त्यासोबत पोहण्यासाठी काही नियम काही अटी देखील असतात. आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण जलतरणाची शास्त्रशुद्ध माहिती अनेक तज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री अभय देशमुख, सिद्धार्थ जलतरण तलाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथले व्यवस्थापक. तर चला ऐकूयात ते काय म्हणतायत ते.
1: जिथे स्विमिंग पूल आहेत तिथे लाईफगार्ड असतात, कोचेस असतात, यांच्या सहाय्याने यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी पालक आणि तरुणांना हा संदेश देईल की कुठेही समुद्र असेल, तलाव असेल, इथे तुम्हाला स्विमिंग जाण्याच्या पूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडे त्यांचं मार्गदर्शन घेऊन परिपूर्ण स्विमिंग शिकलं पाहिजे आणि मगच तुम्ही दुसरीकडे स्विमिंगला गेलं पाहिजे.

0: जर पाण्यात कुणी एखादा व्यक्ती बुडत असेल तर आपण जर स्विमिंग पूल जर घेतला तर स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, त्या सर्व लोकांना त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते की बुडणाऱ्या व्यक्तीला कसं काढायचं आहे. बहुतांश वेळा आपण ज्यावेळेस बुडणाऱ्याला वाचवायला जातो त्यावेळी तो बुडणारा व्यक्ती आपल्याला घट्ट पकडूनही घेतो, म्हणजे एका वेळेस दोन लोकही जाऊ शकतात. तर ती कला, ते टेक्निक त्या लाईफ गार्डमध्ये पाहिजे की त्याला बाहेर कसं काढायचं आहे. अनेक वेळा असंही घडतं की एखादी व्यक्ती ही पाण्यामध्ये बुडलेली असते, त्यावेळेस त्याला बाहेर काढून त्याच्यावर फर्स्ट एड कसं करायचं हे नॉलेज त्या लाईफ गार्डला पाहिजे. मी एवढंच सांगेल तरुणांना की परिपूर्ण स्विमिंग आल्याशिवाय नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये, किंवा बडी स्विमिंग जे आहे म्हणजे सोबत कोणीतरी असणं अशा वेळी आवश्यक आहे.
1: पाण्याची खोली, अचानक बदलणारा प्रवाह, भोवरे, गाळ किंवा थकवा, यापैकी कोणतीही गोष्ट स्विमिंग करताना धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याबाबतचा अति आत्मविश्वास टाळणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आहेत ओपन वॉटर स्विमर किशोर राऊत.
2: मी ओपन वॉटर स्विमर, विविध ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे, त्यामध्ये थायलंड येथील इंटरनॅशनल स्विमिंग स्पर्धा सुद्धा मी पार केलेली आहे. तर माझा तरुणांना हा संदेश आहे की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये किंवा कुठेही ओपन वॉटरला जाणे अगोदर त्यांची पूर्णतः तयारी करूनच जावे. माझे असे मत आहे की जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूस कारणीभूत ठरू नये हे लक्षात सर्वांचे यायला हवे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे, किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता, किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन वॉटरचा 100% अनुभव पाहिजेतच, आणि तो असा नाही की 8 दिवस तुम्ही ओपन वॉटरमध्ये पोहलात मला आलात असं नाही. स्टॅमिना वाढवणे हे खूप गरजेचे आहे, त्यामुळे स्टॅमिना वाढवून तुम्ही ओपन वॉटर कॉम्पिटिशन केले तर ते खूप फायद्याचे ठरेल. आजच्या तरुणाईला असे वाटते की मी स्विमिंग पूलला 2 महिने केले, 3 महिने केले, आणि ते ओपन वॉटरला जेव्हा जातात तेव्हा लाठांचा त्यांचा कधीही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच तुम्ही ओपन वॉटरला जाण्याची तयारी ठेवावी, आणि ओपन वॉटरला जात असताना योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊनच त्यांनी पाण्यामध्ये उतरावे. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच समुद्रांमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला माझे 10-20-30 किलोमीटरमध्ये नेहमीच प्रशिक्षण घेऊन, योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी पाण्यामध्ये उतरल्यावरच त्या ठिकाणी मी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्यानंतर मालवण या ठिकाणी, परत कर्नाटक, विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या समुद्रांमध्ये माझी कॉम्पिटिशन झाली. त्याचबरोबर हा अनुभव सोबत घेऊन मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केले, की ज्या ठिकाणी विविध मोठ्या देशातले चांगले खेळाडू आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेल आजच्या तरुणाईला, पालकवर्गांना, की तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊनच आपल्या पाल्यांना स्विमिंग मध्ये उतरवावे.
1: एखादी व्यक्ती पुढत असताना ती आपल्याला नेहमी मदतीसाठी ओरडताना दिसेलच असं नसतं, म्हणूनच बुडण्याचे चिन्ह ओळखणं, योग्य वेळी योग्य मदत मिळवून देणं अतिशय महत्वाचं असतं. आपण नेमकं कुठल्या ठिकाणी व्हॅकेशनसाठी जातो आहे, कुठल्या पाण्याच्या स्त्रोताजवळ उतरतो आहे, ह्या गोष्टींबद्दलची माहितीही खूप महत्वाची असते. अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं त्याबद्दल जाणून घेऊयात जलतरण प्रशिक्षक अजय दाभाडे यांच्याकडून.
3: सर्वप्रथम मी या निमित्ताने सर्व पालकांना, की जे मुलं नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या, शेततळ्याच्या, समुद्राच्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, एक आनंदापोटी हौशेपोटी त्या ठिकाणी जातात, परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत आणि विचार हा केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने आपण करतो, तर जी गोष्ट धोकादायक आहे, जिथे काहीतरी भय आहे, अशा ठिकाणी जाताना आपण विचार का करत नाही किंवा अवेअर का होत नाही. पालक असू द्यात किंवा तरुण असू द्यात, तरुणी असू द्यात, यांनी हा यायचा जमाना आहे, 21व शतक चाललंय, आपण कुठे चाललोय, आणि जर आपण मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन जर आपण बुडत असू किंवा काही दुर्घटना होत असेल तर हे फार शोकजनक आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये जी सजगता आहे, जी धैर्यता आहे, ही कुठेच बघायला मिळणार नाही. मग

अशा तरुणांचा दुर्दैवी अंत अशा ठिकाणी व्हावा की जिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जसं की आपण लाईफ गार्ड्स असतील, कोचेस असतील, या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, गायडन्स घेतलं पाहिजे, प्रिपेअर होऊन आपण गेलं पाहिजे. मला तरी या निमित्ताने सांगायला आवडेल की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतो त्या ठिकाणी बहुतांशी तरुण आधी पोहण्यासाठी येतात, स्विमिंग शिकतात, नंतर प्लॅन करतात की आपण या ठिकाणी जाऊयात, या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली.

0: की आपण या ठिकाणी जाऊयात या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठल्या ठिकाणी जात आहेत, कशासाठी जात आहेत, काय करतायत, हा अत्यंत महत्वाचा विषय. दुसरी गोष्ट, तरुण स्वतः सजग आहेत, फार प्रिपेअर आहेत, तर त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या अमूल्य जीवनाचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही दुर्घटना न घडावी यासाठी आपण किती सेफली सेफ झोन मध्ये राहून आपला आनंद घेतला पाहिजे. मग तो नदीत असू द्या, तलावात असू द्या, विहिरीत असू द्या, समुद्रात असू द्या. नुकताच ज्या गत काळात आपल्या महाराष्ट्रात दुर्घटना घडल्या हे अतिशय दुःखजनक आहेत, परंतु मी यातून संदेश हाच देईल पालकांना आणि तरुणाईला की आपण सजग सावध होऊन कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपण जाण्याचं टाळावं, हे सर्वोत्तम असेल.
1: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होतो. त्यापैकी सर्वसाधारण 80,000 लोक ही 1 ते 14 या वयोगटातील असतात. भारतात रोज जवळपास 38,000 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो आणि 5 ते 14 या वयोगटातील मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात पाण्यात बुडून होणारे मृत्यू पाहता युनायटेड नेशनने 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेंशन डे म्हणून जाहीर केला आहे. या अपघातांकडे लक्ष वेधणं आणि जास्तीत जास्त लोकांना जलतरण साक्षर करणं हा यामागचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कोणी पाण्यात पडलं की आवाज होतो, पाणी उसळतं, पण ह्यापैकी असं काहीच होत नाही. एखादं लहान मूल किंवा तरुण घसरून पाण्यात तलावात पडला तर त्याचा काहीही आवाज होत नाही. 25 वर्षांखालच्या लोकांच्या मृत्यूंसाठी कारण ठरणाऱ्या 10 मुख्य गोष्टींपैकी बुडून मृत्यू हे एक कारण आहे. ह्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजेश भोसले, जे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.
2: माझं नाव राजेश चिंतामणराव भोसले, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला आंबेलो या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी जलतरण साक्षरतेवर काम करतो आणि या जलतरण साक्षरतेचं माझं प्रेरणास्थान ग्रेट विचारवंत प्लेटो यांनी 2400 वर्षापूर्वी सांगितलंय की द पर्सन हु डज नॉट नो स्विमिंग इज अनएज्युकेटेड. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षित आहे. आणि या जगामध्ये आपण 85-100% साक्षरता या गोष्टी करतो आणि आजच्या या अतिशय जीवन कौशल्याला, आपण जीवन कौशल्य लाईफ स्किल आहे त्याला आपण विसरलोय. त्यामुळेच आपण ज्या घटना बघतोय दररोज, आज WHO जागतिक आरोग्य संघटना सांगते की दररोज 650 लोक पाण्यात बुडून वारतात. वर्षाकाठी याचा 2.5 ते 3 लाख लोक पाण्यात बुडून वारतात. हा WHO आणि UN आकडा आहे. आणि या गंभीर विषयावर UN आणि WHO सांगितले की 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला पाहिजे, जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस. जेव्हा केव्हा असे प्रसंग होतात तर त्या कुटुंबाला जाऊन जेव्हा भेटण्याचा मला योग येतो तेव्हा हे लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना पोहता येत होतं पण ते शिकले विहिरीमध्ये, शिकले त्या तळ्यामध्ये आणि पोहायला गेले समुद्राच्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी विहीर आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही किंवा स्विमिंग पूल आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही. आणि अशा डिफरंट सिच्युएशनमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की विद्यार्थी कुठे जातोय गरजेचं आहे. जर तो अशा ठिकाणी जात असेल तर त्याला त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. माहिती हे पहिलं सूत्र आहे जे तुमचा जीव वाचवू शकते. राष्ट्रीय जलतरण मिशन भारत या मिशनमध्ये आम्ही ठरवलंय की पूलवर जाणं शक्य नाही, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढ्या स्विमिंग पूलची व्यवस्था नाही. म्हणून मग या सगळ्या ज्या काही घटना होतात ड्राउनिंगच्या, याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे 10,000 घटनांचं संकलन आहे तर त्यामध्ये कॉज दिला गेलं पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून वारला. खरं तर हे एक कारण नाही आहे. मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याला माहिती नाही की आपण कोणत्या जलस्रोतामध्ये जातोय, म्हणून आम्ही त्याला माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण आणि प्रशिक्षण 5व्या टप्प्यामध्ये याला प्रशिक्षणात ठेवलेलं आहे. तर आम्ही सर्वप्रथम या सर्व मुलांना माहिती देतो. जलस्रोतांची माहितीच विद्यार्थ्यांना नाही आहे, विद्यार्थ्यांना नाही आहे, पालकांना नाही आहे. 25 प्रकारची जलस्रोत आहेत, आड, विहीर, बारव, नदी, नाला, बंधारा, चारी, कालवा, पाट, धबधबा, खाडी, समुद्र. बंधाऱ्यांमध्ये किमान 24 प्रकारचे बंधारे आहेत, धबधब्यांमध्ये किमान 12 प्रकारचे धबधबे आहेत. यांच्या लांबी, रुंदी, खोली विषयी नाही आहे, पालकांनाच कल्पना नाही. मग ही कल्पना येण्यासाठी, पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी आम्ही ही साक्षरता सुरू केली आहे. आणि साक्षरतेचा इम्पॅक्ट हा वर्गात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे त्या चित्रांच्या माध्यमातून समजतोय आणि मग मुलं त्यावर

0: चांगली रिएक्ट करतात. खरं तर जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर खूप कमी चान्सेस आहे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर वाचण्याचे, कारण की जमिनीवर आणि पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर साधारण 240 पट अधिक परिश्रम तुम्हाला त्याचा दाब सहन करावा लागतो. पाण्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणे इतकं सोपं नाही जर तुम्ही ज्या टेक्निक तुम्हाला अवेलेबल नसतील तर, तुम्ही ज्या शिकून घेतल्या नसतील तर. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि शिकण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल तर तो म्हणजे जलतरण तलाव. खरं तर पोहणे सोपे आणि वाचवणे अवघड हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. मी जरी राष्ट्रीय स्तरावर पोहलो असेल, मी जरी सर्व खाड्या आणि समुद्र पोहलो असेल, तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असेल तर मला काही सेफ्टी मेजर्स लक्षात घेतली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण मला स्वतःच सुरक्षा पहिले मी कन्फर्म केली पाहिजे की मी सुरक्षित आहे का. जर मी सुरक्षित असेल तरच मी त्याला वाचवू शकेल, कारण की पाण्यामध्ये वाचवणं हे अतिशय अवघड आहे जर तुम्ही त्याची ट्रेनिंग घेतलेली नसेल तर. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पहिले फुल्ली तुम्ही प्रशिक्षित असलंच पाहिजे आणि दररोज तुम्ही प्रॅक्टिस मध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मी तरुणांनी पालकांना एक संदेश देईल, खरं तर अतिशय सुंदर आणि छान संकल्पना आहे की तुम्ही पोहायला तुम्हाला आवडतं किंवा पोहण्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप चांगला रिस्पेक्ट आहे, पण जसं जल हे जीवन आहे ते मृत्यूचं कारण ठरू नये म्हणून तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती घेतली पाहिजे. आणि पाण्याबद्दल जर माहिती नसेल तर मात्र तुम्हाला 100% धोका होऊ शकतो. आणि पाण्याबद्दल माहिती घेणं खूप सोपं आहे, खूप तुम्ही लहानपणापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात जाऊन पोहणं शिकू शकत नाही, कोणाला पोहताना बघून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही, कारण की त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्या हात मारले लक्षात येते पण तुम्ही त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा तुमचं बुडण्याचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे प्रशिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आपल्या पाल्याचा एखादा वाढदिवस तुम्ही साजरा नाही केलं चालेल, पण एक वाढदिवसाचा पूर्ण खर्च जर तुम्ही प्रशिक्षणासाठी दिलात तर तुम्ही आयुष्यभरासाठी चांगलं स्किल शिकू शकता. जल हे जीवनासाठी गरजेचं आहे, तसं जलतरण हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आपला जिल्हा हा भारतातील नव्हे जगातील पहिला 100% जलतरण साक्षर करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प घेऊयात. आणि खरं ही एकाची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पालकांनी जर त्याविषयी जागृती निर्माण करून घेतली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा हा पूर्ण भारताला नेतृत्व करू शकेल आणि 100% जलतरण साक्षर होईल.
1: बुडून मृत्यूचा जगात सर्वाधिक धोका आहे तो 1 ते 4 या वयोगटातल्या बाळांना. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये या अपघातांवरचा द स्ट्रॅटेजिक ऑफ फ्रेमवर्क फॉर ड्राउनिंग प्रिव्हेंशन इन इंडिया हा एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये पोहणं शिकवणं अनिवार्य नाही आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आपल्या सोबत आहेत श्री नितीन घोरपडे जे मराठवाड्याचे पहिले आयन मॅन आहेत. जलसुरक्षेविषयी आणि जलतरण साक्षरतेविषयी ते आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूयात.
2: नमस्कार, मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी आपले विद्यार्थी 8 विद्यार्थी समुद्रकिनारी खेळायला बागडायला गेले, आनंद मनवायला गेले आणि एक दुःखद घटना घडली. त्याबद्दल बोलण्यासाठी पुढचा 1 मिनिट तुमचा घेणार आहे. आयुष्यात आपण मुलांना शिक्षणावर वेगवेगळ्या कोचिंग लावण्यावर खूप भर देतो, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या राहणीमानावर, कपड्यांवर, बुटांवर, सगळ्याच गोष्टींवर, त्यांच्या दिसण्यावर, कॉस्मेटिक्सपासून सगळ्या. परंतु लाईफ सेव्हिंग जी गोष्ट आहे, मी सेकंड इनिंग मधले व्यक्ती, तर मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा आई वडिलांकडून ऐकत आलो की तुम्हाला सायकल चालवणं, तुम्हाला धावणं आणि तुम्हाला पोहणं हे आलंच पाहिजे. तर ही गोष्ट आज एवढ्या वर्षांनी परत आपल्या समोर येते की आपल्या अपत्यांचं स्वसंरक्षणासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे महत्वाची गोष्ट आहे ती स्विमिंग, स्विमिंग हे त्यांना आलंच पाहिजे. आणि यासाठी काय तर आपल्याला कुठे जाऊन त्यांना जमा नाही करायचे, तर आपल्याला त्यांच्या सोबत जायचे, आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. आपण पती पत्नी आणि आपलं अपत्य ह्या तिघांनी स्विमिंग क्लासेस लावले पाहिजे, स्विमिंग शास्त्रोक्त पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि जर वेळ असेलच तर पालकांनी आपण इतरांचा जीव कसा वाचवायचा ह्याचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की आपापल्या वेळेनुसार या गोष्टीला आज आयुष्यात प्राधान्य दिलं पाहिजे. व्यायाम करणं महत्वाचं आहेच, पण तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे महत्वाचं आहे. फक्तच काहीतरी भोपळा बांधला, थर्माकोल बांधलं आणि पाण्यात उतरून मी कुणाच्या तरी माझ्या मोठ्या दादाच्या किंवा सिनियर व्यक्तीचा ऐकून काहीतरी करतोय, उड्या मारतोय, हे पोहणं नव्हे. पोहणं म्हणजे मला प्रॅक्टिकली शास्त्रोक्त पद्धतीने या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित शांततेत

मी हा कार्यक्रम निर्मिती सहाय्य अभिजित पंडित सादर करते आहेत सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. भेटूया, बाय.

0: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार तसंच 6:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

गीतबहार कार्यक्रमाच्या नंतर ऐकूया विभावरी आपटे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत राहुल रानडे यांचे आहे आणि चित्रपट आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो.

श्रुते हो याबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर 6:20 वाजून संस्कृत मधून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका। याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोतेहो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोतेहो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो, पण जेव्हा आरोग्यावर कर्करोगा

0: सारखं मोठं संकट येतं तेव्हा लढा फक्त उपचारांचा नसतो तर पुन्हा आधीसारखं समृद्ध आणि सक्रिय जीवन जगण्याचा असतो. ऑक्टोबर हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो. कर्करोगाशी सामना करताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर रवीना रणदिवे. डॉक्टर शारीरिक पुनर्वसनासोबतच रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी काम करतात. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅम.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर वेळेत निदान आणि उपचार करणं शक्य झालंय आणि ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: पण केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियासारख्या मोठ्या उपचारांमधून जाताना रुग्णांचं शरीर खूप थकत असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्नायू कमकुवत होतात आणि काही त्यांना शारीरिक मर्यादा सुद्धा येतात. पण कर्करोगाशी सामना करत असताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते, तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत. तर माझा सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे की स्तनाच्या कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांच्या शरीरावर कोणते शारीरिक परिणाम जाणवू शकतात आणि अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका नक्की काय?
1: मॅडम, सर्वप्रथम कर्करोगाचं निधन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण हा ऑन्कोलॉजिस्टकडे जातो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया होणार आहे, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, यापैकी एक किंवा एक दोन ट्रीटमेंट तरी त्यांना मिळणार आहेत. तर या दरम्यान कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी हे उपचार त्यांना दिले जातात, यापैकी एक किंवा एक आणि दोन हे मिळून असे ट्रीटमेंट त्यांना मिळतात. आता प्रत्येक उपचाराचा शरीरावर काही ना काही परिणाम होतो. आता विशेषतः आपण जर शस्त्रक्रिया बघितली तर शस्त्रक्रियेनंतर खांद्यामध्ये वेदना होणे किंवा खांद्याची हालचाल कमी होणे, खांदा वर घेताना त्रास जाणवणे, खांद्याच्या भोवतीचे स्नायू किंवा छातीचे स्नायू टाइटनेस जमा होणे हे या वेदना होऊ शकतात, किंवा स्कार टिश्यू आपण जे म्हणतो किंवा व्रणाची उती तयार होणे त्याच्यामुळे हालचालीत खूप परिणाम होतो, खांदा वर घेतला जाऊ शकत नाही, हे त्रास रुग्णांना होतो.
0: मर्यादा येतात त्यांच्या
1: खूप, त्यांच्या नियमित हालचाली आणि ऑपरेशन नंतर शस्त्रक्रियेनंतर थोडे दिवस त्यांची हालचाल लिमिट होऊन जाते. याच्या व्यतिरिक्त लिम्फ इडिमा म्हणून एक असतं की ज्याच्यात तुमचे लिम्फ नोड्स काढले जातात त्यामुळे हाताला सूज येणे, छातीच्या भागात सूज येणे, याच्यामुळे अनेक त्रास रुग्णांना होतात. याशिवाय जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी होते या थेरपीजमुळे थकवा अतिशय प्रमाणात हा रुग्णांना होतो, त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, स्नायूंमधली ताकद कमी होते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील ज्या त्यांच्या हालचाली असतात, बेसिक त्यांच्या रुटीनमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला पण खूप जास्त लिमिटेशन येते. आता या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे. फिजिओथेरपीच्या प्रथम त्याची पायरी आहे ती म्हणजे तपासणी. तर आम्ही तपासणीत काय करतो तर आम्ही तुमचं हालचाल तपासतो, तुमच्या खांद्यांची हालचाल तपासतो, तुमच्या स्नायूंची ताकद तपासली जाते आणि तुमचं श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी आहे ही तपासली जाते आणि या तपासणीच्या नुसार तुमचा सगळा पुनर्वसनाचा आराखडा आम्ही तयार करतो आणि तो आराखडा खूप डिटेलमध्ये प्लॅन केलेला जातो आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हे फिजिओथेरपीने होऊन पेशंटचा फक्त हात किंवा खांदा वर नेणे एवढाच गोल न ठेवता तो त्याच्या दैनंदिन जीवनात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आत्मविश्वासाने पुन्हा कसा करू शकेल याच्यावर आमचा जास्त भर राहतो.
0: म्हणजे एकूणच ज्या हालचालींवर मर्यादा आलेली असते किंवा एकूणच जो त्रास होत असतो त्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. आता डॉक्टर, या उपचारानंतर किंवा एकदा निदान झाल्यानंतर फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती आहे नक्की?
1: फिजिओथेरपीसाठी उपचार पूर्ण होईपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. उलट रुग्णाची जेव्हा शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत आणि वैद्यकीय स्थिती ही लक्षात घेऊन फिजिओथेरपी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण सुरू करता येते. तर जेव्हा रुग्णाचं निदान होतं आणि त्याला कळतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया आहे किंवा कोणतीही ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्याआधीच रुग्ण हा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो की आता पुढे जी आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा बदल घडणार आहे, आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्यानुसार फिजिओथेरपिस्टही पूर्ण मार्गदर्शन त्या रुग्णाचे करतात. या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्व तयारी केली जाते की असं असे उपचार आहेत, ह्या तुमची शारीरिक बदल घडणार आहेत आणि थोडेसे व्यायाम म्हणजे तुमची आत्ता पूर्व तयारी कशी असली पाहिजे उपचारांपूर्वी

0: ही तुमची शारीरिक हालचाल कशी असली पाहिजे याच्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. श्वासोश्वासाचे व्यायाम थोडेफार शिकवले जातात. याने काय होतं की उपचारापूर्वी व्यायाम सुरू केलेत पेशंटनी तर पेशंटची तयारी आहे ऑलरेडी की आता मला हे व्यायाम पुढे जाऊन देखील करायचे आहेत आणि एक सवय निर्माण होते त्या पेशंटमध्ये.
1: तरी मेंटली तयारी करणं, कारण पुनर्वसन हा शब्द मला अगदी बरोबर वाटतो, कारण शारीरिक गोष्टींबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा त्यांचं स्टेबल असणं हे खूप महत्वाचं वाटतं या प्रोसेसमध्ये.
0: येस, सो जेव्हा आपण शस्त्रक्रिया किंवा कोणताही उपचार सुरू व्हायच्या आधी जेव्हा त्यांना फिजिओथेरपीचा गायडन्स देतो, जेव्हा ती शस्त्रक्रिया होते किंवा किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुरू होते आणि नंतर पेशंट येतो तेव्हा त्याला नव्याने आपल्याला फिजिओथेरपीची ओळख द्यायला लागत नाही. सो तो बऱ्यापैकी तयार असतो, त्याचा विलिंगनेस असतो पार्टिसिपेट करण्यासाठी आणि मग जेव्हा तो सहभागी पूर्णपणे होतो तेव्हा त्यांना फायदा हा अधिकाधिक होतो. याच्या व्यतिरिक्त मला अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की रुग्णांनी इंटरनेटवर शोधून व्यायाम नाही करावे, कारण का त्याच्यातून फायदा खूप कमी आणि तोटा जास्त होणार आहे.
1: चुकीच्या पद्धतीचं
0: मार्गदर्शन घडू शकतो आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा त्रास वेगळा असू शकतो. पण जनरली इंटरनेटवर एक साच्यातलेच व्यायाम सांगितले जातात तर ते प्रत्येकासाठी लागू होणार नाहीत. आणि अजून एक समज हा रुग्णांमध्ये असतो की मला अजून काही त्रास नाही होते, जरी निदान झालंय शस्त्रक्रिया झालीय तर मला फिजिओथेरपीची गरज नाही. असं नाही आहे. जितक्या योग्य वेळी जितक्या लवकर ते फिजिओथेरपीचा गायडन्स सुरू करतील तितकं त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईल, लवकरच सुरळीत होईल आणि त्यांचं रिकव्हरी ही पटकन होईल.
1: म्हणूनच डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की सोशल मीडियामुळे आज नको त्या गोष्टी आपण इतके आत्मसात करतो आणि आजारासंदर्भात खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदा आखडणं याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, तर यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते?
0: तर आता मॅडम, शस्त्रक्रियेनंतर वेदना, जखमेभोवतीचा ताण किंवा हालचालीची भीती यामुळे रुग्ण हात कमी वापरू लागतो आणि त्यामुळे खांद्याची हालचाल आणखी कमी होऊ शकते. तर याच्यात प्रथम फिजिओथेरपिस्ट काय करतात की तुमच्या हाताची आणि खांद्याची हालचाल तपासतात की कोणत्या दिशेने तुमची हालचाल रेस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ पुढे हात घ्यायला त्रास होतोय का, बाजूने हात उचलायला त्रास होतोय का, मागे घेताना त्रास होतोय का, बाहेर वळवताना त्रास होतोय, तर या हालचालीच्या आधारावर, या तपासणीच्या आधारावर आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या अनुसार तो प्लॅन, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवला जातो. आता ट्रीटमेंट खांद्यासाठी कशी राहते की सुरुवातीला जसं नवीन नवीन जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा टाके ओले असतात तर वेदना जास्त असतात रुग्णाच्या, तर तेव्हा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आणि रुग्णाच्या स्वतःच्या ताकदीने, हे दोघांच्या ताकदीने मिळून आपण हाताची हालचाल सुरू करतो. मेनली त्याच्यात आधी फिजिओथेरपिस्ट जास्त मदत करतात, पण हळूहळू जसे टाके बरे होत असतात किंवा वेदना कमी होत आहेत आणि रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढत आहे तेव्हा हळूहळू पेशंट स्वतः हात त्यांचे वर उचलू शकतात. तर हा झाला फक्त हालचालीचा भाग. इव्हेंच्युअली आपण त्यांना पूर्ण हात वर घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. याच्या व्यतिरिक्त मानेचे जे स्नायू आहेत, जे छातीचे स्नायू आहेत आणि जे खांद्याचे स्नायू आहेत हे टाईट झालेले असतात, तर त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडीशी त्यांना तिथे थोडासा जेंटल नेकसाठी जर स्ट्रेच आणि मसाज दिला तर ते थोडंसं त्यांचं टेन्शन त्या मसल्समधलं रिलीफ करतं, त्याच्यातून हालचाल अजून जास्त वाढते. याच्या व्यतिरिक्त काही काहींना स्कार तयार होतो किंवा व्रण हा तयार होतो तर त्याच्यासाठी पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे. त्याच्यासाठी थोडेसे मनुअर टेक्निक्स असतात फिजिओथेरपीमध्ये जे दिले जातात की ते स्कार न तयार होता किंवा जर आता तयार झालेला आहे तो स्कार टिश्यू तर त्याची मॅनेजमेंट एक वेगळी असते. सो त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन केलं जातं.
1: एकंदरीतच असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टींसाठी फिजिओथेरपी हे खूप महत्वाचे, कारण यामुळे रुग्णांचा कुठेतरी मानसिक स्वास्थ्य पण त्यामुळे सुधारू शकतं आणि जो लागणारा वेळ आहे तो निश्चितच त्यांचा कालावधी कमी होऊ शकतो आणि ते लवकर बरे होऊ शकतात. आता डॉक्टर, तुम्ही मगाशी लिम्फेडिमा बद्दल सांगितलं, तर याविषयी अजून काय सांगाल? म्हणजे हाताला येणाऱ्या सुजेच्या नियंत्रण आणि काळजी याचा उपयोग कसा होतो?
0: तर सर्वप्रथम लिम्फेडिमा म्हणजे शरीरातील लसिका द्रवाच्या निचऱ्याची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे हात किंवा हाताच्या काही भागात द्रव साचून सूज येणे, तर याला लिम्फेडिमा म्हणतात. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की हातावर येणारी प्रत्येक सूज ही लिम्फेडिमा नाही आहे. सो जेव्हा सूज येते तेव्हा रुग्णाने आपल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन किंवा कॅन्सर तज्ञांकडे जाऊन ती दाखवून तपासून घेणे हे महत्वाचे आहे. पण जर लिम्फिडिमा असेल तर फिजिओथेरपीमध्ये सुजेचे प्रमाण आणि स्वरूप आपण

तपासून त्यानुसार उपचार करतो. यामध्ये संपूर्ण सूज नियंत्रण उपचार पद्धती म्हणजे कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपी वापरली जाऊ शकते. आता कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज हे येतं, त्याच्यानंतर कम्प्रेशन थेरपी येतं, एक्सरसाइजेस येतात जे लिम्फ नोड्सनी नसल्यामुळे जी सूज तयार झाली आहे ती सूज कमी करण्यासाठी व्यायाम असतात, आणि त्वचेची काळजी घेणे, हे चार स्वरूप मेन त्या कम्प्लीट डी कंजेस्टिव्ह थेरपीमध्ये येतात. तर थोडासा अधिक त्याची माहिती द्यायची मध्ये, त्वचेची योग्य निगा राखायची, सौम्य लसिका प्रवाह वाढविणाऱ्या हालचाली आपण करायच्या, आवश्यकतेनुसार विशेष मालिश पद्धती म्हणजे जे मी लिम्फॅटिक ड्रेनेज बोलले, पण अगेन हे घरी नाही करायचं, हे फिजिओथेरपीची स्पेशल टेक्निक आहे जी एकदम सायन्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची आणि सूज

0: डॉक्टर्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डिकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची आणि सूज वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हेही शिकवले जाते. तर रुग्णाला स्वतःच्या हाताची त्वचा ह्याची निगा राखायची असते आणि इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा हातात अंगठी घालत आहेत किंवा कपडे टाईट होत आहेत याकडे रुग्णांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण का हेही साइन्स लिम्फेडिमाचे आहेत. तर आपण जेव्हा लिम्फिडिमा होतो किंवा जर एक पेशंट असेल ज्याला रिस्क आहे लिम्फिडिमा होण्याची, काळजी आधी न घेतली गेली आहे, व्यायाम नाही नियमितपणे केले आणि सूज आता वाढती असं दिसतंय हातावर, तर आपण विशेषतः सांगतो की तुम्ही तुमच्या त्वचेकडे लक्ष द्या. बीपी मॉनिटर करताना त्या हातावर तुम्ही मॉनिटर करू नका. अंगठी, बांगडी हे दागिने तुम्ही त्या हातात घालू नका, कारण का ते कोणत्याही वेळी जर सूज वाढली अचानक तर ते टाईट होऊन तो रुग्णांना त्रास जास्त होऊ शकतो. हे म्हणजे डेली बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याकडे दुर्लक्ष झालं तर अधिक वेदना त्या रुग्णाला होऊ शकतात.
1: पण आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर काळजी व्यवस्थित नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीने आपण घरच्या घरी तज्ञांचा सल्ला न घेता उपचार घेतले तर या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी नंतर जाणवणारा थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक हालचालींमध्ये ज्या मर्यादा येतात त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे काय सांगाल?
0: तर कर्करोगावरील उपचारानंतर जाणवणारा हा जो थकवा असतो तो नेहमीच्या थकव्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो आणि त्यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तर अशा वेळी पूर्ण विश्रांती घेण्याऐवजी रुग्णाच्या क्षमतेनुसार आपण हळूहळू शारीरिक हालचाल वाढवणे महत्वाचे असते. तर फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला आम्ही श्वसनाचे व्यायाम देतो, कारण का सगळ्यात पहिले जर आपण कुठली ट्रीटमेंट घेत असू, कुठला उपचार घेत असतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासामध्ये बदल होतो. तर योग्य श्वासोश्वासाची पद्धत काय आहे ती शिकवली जाते. रोजच्या जीवनात जेव्हा ते आता हालचाल करत आहे ट्रीटमेंट नंतर जर थकवा आहे तर श्वासोश्वासाने ते रिकव्हर करू शकतात. तो थकवा
1: महत्वाच्या गोष्टी
0: हो, म्हणजे जी श्वासोश्वासाची पद्धत आहे, नाकातून श्वास घेते, तोंडातून फुंकर मारणे, ही एक सोपा व्यायाम आहे. त्या व्यायामाची रुग्णांना खूप जास्त मदत होते. या व्यतिरिक्तच आपण श्वासोश्वासाच्या व्यायामा व्यतिरिक्तच सौम्य हालचाली आपण शिकवतो आणि हलके स्नायू बळकटी करण्याचे व्यायाम देऊ शकतो आणि नंतर चालणे किंवा इतर सहनशक्ती वाढवणाऱ्या हालचाली हळूहळू वाढवत देतात. तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये होतं मॅडम. आधी सौम्य हालचाली आपण का करतो, कारण का तिथलं रक्तप्रवाह व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बसून जेव्हा पेशंट राहतो थकव्यामुळे किंवा खूप वेळ झोपून राहतो, आराम करतो, शस्त्रक्रिया असू दे किंवा दुसऱ्या रेडिएशन थेरपी किमोथेरपी असू दे, तेव्हा पावलांची हालचाल करणं, म्हणजे आपण त्याला अँकल पंप्स म्हणतो, त्याच्यातून रक्तप्रवाह जास्त होतो आणि सूज जमा होत नाही पायांमध्ये. सो दॅट जरी हाताची शस्त्रक्रिया झाली असेल तर तो पेशंट उठून चालू तरी शकतो, थोडंफार त्याची हालचाल राहू शकते. बेसिक आपल्या टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या तो रुग्ण व्यवस्थितपणे करू शकतो.
1: कोणावर अवलंबून
0: न राहता
1: स्वतः गोष्टी करता येणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट वाटते.
0: बरोबर. तसेच आपण ऊर्जा जपून वापरायची हे कसं करायचं हेही शिकवतं. आता उदाहरणार्थ दोन लेडीज आहेत, एक आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि एक आहेत ज्या प्रोफेशनली ऑफिसमध्ये काम करतात. आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना जर किचन मधलं भरपूर काम करायचं असेल आणि आता या ट्रीटमेंटमुळे सगळा थकवा आहे, आजारामुळे थकवा आहे, तर त्यांनी एक भाजी जर करायची असेल तर 2-3 वेळा फ्रीजकडे जाणं, वरच्या कप्प्यातून सामान घेणं, खालच्या कप्प्यातून सामान घेणं, हे जर ब्रेक करून ऍक्टिव्हिटीज बराच वेळ करत राहिला तर थकवा अधिक जाणवतो. पण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक म्हणजे तुम्ही आधी प्रायोरिटाईज करायचं की आपल्याला काय काय सामान हवं आहे ते टप्प्याटप्प्यात आधीच गोळा करून आणि मग ते काम करणं, याच्यात तुमची एनर्जी खूप सेव्ह होते. तर याचंही मार्गदर्शन फिजिओथेरपीमध्ये दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं तसं चालणे किंवा थोडस एरोबिक ऍक्टिव्हिटीकडे हळूहळू जसं जसं त्यांचं रिकव्हरी फेस पुढे जाईल या गोष्टी पण सतत करत राहणे त्यांना थकव्यापासून आणि त्याच्या साईड इफेक्ट पासून थोडस हेल्प करू शकतं.
1: डॉक्टर, एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं मला वारंवार जाणवतं की शारीरिक गोष्टी कव्हर होण्याबरोबरच मानसिक आणि त्यांची एकूणच जीवनशैली चांगली राहावी यासाठी सुद्धा फिजिओथेरपी ही खूप महत्वाची वाटते.
0: बरोबर.
1: आता तुम्ही जे सांगितले ते व्यायाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात का?
0: होय मॅडम, प्रत्येक रुग्णासाठी व्यायाम एकसारखे असतील असेच नाही, कारण प्रत्येकाची शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत, वय, शारीरिक क्षमता, वेदना किंवा खांद्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि सूज यामध्ये

0: मध्ये फरक असतो. आम्ही जेव्हा तपासणी करतो आणि सगळी त्यांची हिस्ट्री घेतो, त्याच्यात आम्ही त्यांना अजून काही जीवनशैलीचे आजार आहेत का हेही तपासतात. काही पेशंट्सना डायबिटीस असू शकतो, काहींना नसू शकतो, तर त्यांच्यात त्यांची प्रगती वेगळी, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा, तर ह्या गोष्टींचाही खूप फरक पडतो. त्यामुळे एका रुग्णाला योग्य ठरणारा व्यायाम दुसऱ्या रुग्णाला त्याच प्रकारे योग्य असेलच असे नाही होत. म्हणूनच फिजिओथेरपिस्ट रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार करतो. जसं मी आधी सांगितलं तसं गृहिणीचं काम वेगळं राहतं, ऑफिस गोईंग व्यक्तीचं काम वेगळं राहतं, एका पोलीस वुमनचं काम वेगळं राहतं. तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार आपण त्यांना व्यायाम देतो की एखाद्याला बसूनच राहायचंय आता कामावर 8 तास, त्याची क्षमता कशी वाढवायची, तिथे त्याने काय काळजी घ्यावी लागेल, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. एखादा टीचर आहे, त्यांना उभं राहावं लागत आहे, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. त्यांच्या व्यायाम जे आम्ही करून घेतो ते वेगळ्या प्रकारचे राहतात. तर तुमचं प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक रुग्णाचा हा एक वेगळा प्रोटोकॉल असतो. फक्त काही साम्य असतं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, काही ताकद वाढीचे व्यायाम वगैरे, हे साम्य असतं.
1: आता व्यायामाविषयी तुम्ही सांगितलं, तर व्यायाम करताना रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते व्यायाम किंवा हालचाली टाळल्या पाहिजेत?
0: तर सर्वप्रथम व्यायाम करताना वेदना सहन करून किंवा जबरदस्तीने हालचाल करण्यापेक्षा शरीराचे संकेत लक्षात घेणे महत्वाचे आहे. सुरुवातीला अति ताण देणारे, अचानक किंवा जोराचे व्यायाम, तसेच डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टने परवानगी न दिलेले व्यायाम किंवा जड वजन उचलणे, हे तर निश्चितच पेशंटने टाळायला पाहिजे. शस्त्रक्रियेची जी जखम, ती जर पूर्णपणे भरलेली नसेल तर त्या भागावर अनावश्यक ताण देऊ नये. किंवा व्यायाम करताना अचानक वेदना होत असतील, सूज वाढत असेल, चक्कर येत असेल, असामान्य दम लागत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. उद्देश हा आपल्या शरीराला थकवणे नसून हळूहळू शरीराची क्षमता वाढवणे हा आहे. आता असं होतं रुग्णांमध्ये की काल माझा हात पूर्णपणे वर गेला मॅडम, पण आता दुसऱ्या दिवशी पेशंटला खूप वेदना आहेत, पण आपण या जोरावर नाही राहू शकत की काल पूर्णपणे वर गेला, काल मी 1 किलोमीटर चालले म्हणून मी आज तेवढं केलंच पाहिजे,
1: क्षमता नाही
0: राहील असं सांगू शकत नाही. कारण का किमोथेरपीमध्येही असं होतं की दर किमोथेरपी नंतर वेगवेगळे त्रास काही रुग्णांना होऊ शकतात,
1: प्रत्येक वेळेस आणि याचा अनुभव सुद्धा वेगळा
0: असू शकतो. बरोबर, तर त्या जोरावर नाही जायचंय. आपल्याला आपल्या शरीराचे संकेत समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे, पण एक नियमित कमीत कमी तरी सौम्य हालचाली आणि चालणे हे तरी केले पाहिजे.
1: बरोबर. आता डॉक्टर, या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरे होत असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर आणि खरं तर आत्मविश्वासावर नियमित शारीरिक हालचालींचा काय परिणाम होऊ शकतो आणि रुग्णांच्या कुटुंबियांनी या सगळ्या काळात त्यांना मदत कशी केली पाहिजे?
0: नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रुग्णाला स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळवत असल्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, त्यांचा दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते आणि उपचारानंतरच्या जीवनाकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन होऊन जातो. आणि कुटुंबाची मदत जर आपण म्हटलं तर कुटुंबीय त्यांना त्यांच्या डेली क्रिया आहेत त्यांच्या, त्या प्लॅन करण्यात मदत करू शकतात, डॉक्टरची अपॉइंटमेंट प्लॅन करण्यात मदत करू शकतात, किंवा त्यांच्यावर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेत याच्याकडे लक्ष न देता त्या आधीच्या सारखे जसे आहेत तसंच त्यांना ट्रीट करायचं. आपण त्यांना वागणुकीतून वेगळं काही जाणवून द्यायचं नाही, किंवा असंही करायचं नाही की तू बस, तुला आता कॅन्सर डिटेक्ट झालं, तू एका जागी बस, आम्ही सगळं करतो, असं नाही करू द्यायचं. त्याचा स्वावलंबीपणा, त्याच्या त्याच्या जे दिनचर्या आहेत त्या त्यांना नक्कीच करू द्यायला पाहिजेत. हळूहळू त्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
1: आणि ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट मला यासाठी वाटते ना की कुटुंबियांचा या सगळ्या भूमिका खूप महत्वाची वाटते, कारण तो पेशंट तितका लवकर कव्हर होऊ शकतो आसपासच्या परिस्थितीमुळे.
0: बरोबर मॅडम.
1: आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता आपल्या रुग्णांना आणि कुटुंबियांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश एवढाच असेल की स्तनाच्या कर्करोगाच्या निदानानंतर हे निदानच तुमचं सर्वस्व बनवून देऊ नका. तुमचं दैनंदिन जीवन तसंच चालू कसं राहील याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि कोणतेही संकेत असतील त्याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. आपल्याकडे आता खूप सुविधा आहेत उपलब्ध, जसं की फिजिओथेरपी आहे, तुमचे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेदनारहित ट्रीटमेंट पण भरपूर आहेत, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठलीही मदत घ्यायला संकोच करू नका.
1: एकूणच डॉक्टर, कर्करोगावरील उपचारानंतर केवळ आजारातून बाहेर पडणं पुरेसं नाहीये, तर आधीसारखं सामान्य उत्साही आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी फिजिओथेरपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य पुनर्वसन हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे आज लक्षात

0: चलो, आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच नियमित फिजिओथेरपी आणि कुटुंबियांची प्रेमळ साथ रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यास मदत करते. आजच्या या माहितीपूर्ण संवादानं तुमच्यातील अनेकांना नक्कीच नवा आत्मविश्वास आणि मार्ग मिळाला असेल. याबरोबरच स्वस्थ भारत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: स्वस्थ भारत या कार्यक्रमात वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज अंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
4: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
2: उमेद जीवनाची.

0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना।
3: अरे हो।

0: ठरलोस बरं का? आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: जरूर ऐका गम्मत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतर ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर, कापूर, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी, मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा, पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्या

शेतकऱ्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली, त्यामुळं भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12,00,000 इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस

0: केलेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, ईडीएआर आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई

प्रणव हरदास आणि सहकार यांच्या आवाजात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात आलाय. त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल

0: घडलंय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे.
1: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचा की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 46,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उठून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे, म्हणजे जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास 0 होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी.
0: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
1: निश्चित, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यारं, याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर LCA तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी 2 हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्ण तो विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय, पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सीकर्स या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्रह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता, कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
0: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीनी खासगी उद्योग किंवा MSME आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला, इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, कसा फायदा होऊ शकतो?
1: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, BEML असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड, अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती.

0: आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे त्यांना आकृष्ट करण्यासाठी आयडेक्स सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना कृतीत येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन्स करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, डीआरडीओचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली चुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित 1-2 वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80+ देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे. हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाची ज्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे. म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली, त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कशी साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्सचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये. सरकार, डीआरडीओ सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीनी शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?
0: हा अतिशय चांगला प्रश्न आहे कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील जसं की DRDO आहे, त्याच्यामध्ये खाजगी

0: कंपन्या अदानी रिलायन्स की टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत, स्टार्टअप कंपन्या आहेत, यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य, यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडूनच होतील. लाखो कोटींचे करार हे फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असं झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार. या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच।
1: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे।
2: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादन मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं।
1: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 9370215576।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर। मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार।
3: माझं शेत माझं शिवार।
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार। मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीत संवाद हा कार्यक्रम ऐकत असतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीसाठी उपयुक्त अशी माहिती जाणून घेत असतो। आजही आपण एक छान माहिती जाणून घेणार आहोत, पण आता मात्र वेळ झालीये हवामान अंदाजाची, तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हा हवामान अंदाज।
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। 11 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान

0: तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. रब्बी हंगामासाठी पाण्याचा अंदाज घेऊनच त्यानुसार योग्य पिकांची आणि वाणांची निवड करावी. फळे व भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गीतसंवादची, आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण गाजर गवताचं एकात्मिक नियंत्रण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमामधून आपण दर शुक्रवारी शेतीविषयक वेगवेगळी माहिती घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक छानसं गाणं

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गाजर गवत हे एक अत्यंत विषारी, घातक, समस्या निर्माण करणारं आक्रमक असं तण आहे. शेतजमीन, मानव, प्राणी, पर्यावरण आणि जैवविविधता यांच्यासाठी ते अत्यंत घातक असं आहे. शेतातील मुख्य पिकाबरोबर गाजर गवत वाढल्यास अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होऊन पीक उत्पादनामध्ये मोठी घट येते. त्यामुळे प्रत्येक गाव पातळीवर सामूहिकरित्या एकात्मिक पद्धतीनं गाजर गवताचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. गाजर गवताला प्रामुख्यानं काँग्रेस, पांढरी फुली, चटक चांदणी यासारख्या नावांनी ओळखलं जातं, पण त्याचं शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस असं आहे. या वनस्पतीचं मूळ मेक्सिको, उत्तर अमेरिका, वेस्ट इंडिज या भागात आहे. गाजर गवत हे बारमाही तण असून अतिशय वेगानं वाढतं. या झाडाला पांढऱ्या रंगाची असंख्य फुलं येऊन त्यापासून बी निर्मिती होते. या बिया रंगाला काळसर, लंब वर्तुळाकार, लहान आणि वजनानं हलक्या असतात. या हलक्या बियांचा प्रसार वाऱ्यामुळं दूरवर होतो, त्यामुळे या गवतानं लाखो हेक्टर क्षेत्र व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. शेतामधल्या मुख्य पिकाबरोबर हे जर वाढलं तर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा झाल्यानं पीक उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. रस्त्याच्या कडेला, तळ्या शेजारी, नदी नाल्यांकाठी, रेल्वेच्या रुळांच्या आजूबाजूला, कॅनॉल, विहिरी, पडीक जमिनी आणि शेतांमधून अशा वेगवेगळ्या ठिकाणी गाजर गवत आपल्याला आढळून येतं. या गवतामुळं वेगवेगळ्या अलर्जी सुद्धा उद्भवतात, त्यामुळं सजीवांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरतं. फुलावर येण्यापूर्वी गाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन केलं तर प्रभावी नियंत्रण करणं शक्य होतं. मंडळी, या गाजर गवताची ओळख कशी करायची, त्याचा प्रसार कशा पद्धतीनं होतो, जैविक नियंत्रण कसं करायचं याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

मंडळी, आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, नावाप्रमाणेच गाजर गवताची पानं गाजराच्या पानांसारखी दिसतात, त्यामुळे या तणाची ओळख करणं अतिशय सोपं जातं. याची वाढ अत्यंत वेगानं होत असून उंची साधारणपणे 1.5 ते 2 मीटर पर्यंत असू शकते. या तणाला विशेषत फुलधारणेच्या अवस्थेमध्ये मोठ्या संख्येनं असंख्य अशी पांढऱ्या रंगांची फुलं आणि फांद्या येतात. देठ आणि पानांवर बारीक केसांसारखी लव असते. गाजर गवताचा प्रसार प्रामुख्यानं बियांद्वारे होतो. एक वनस्पती सुमारे 5,000 ते 25,000 पर्यंत बी तयार करू शकते. या झाडाच्या बिया वजनानं अत्यंत हलक्या असून त्या वारा, पाणी आणि वेगवेगळ्या मानवी क्रियाकलापांद्वारे सहजपणे वाहून नेल्या जातात आणि त्यामुळेच ह्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. पण गाजर गवत हे अत्यंत विषारी घातक आहे. गाजर गवत खाण्यात आल्यामुळे मानवी तसंच जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळून येतात. गाजर गवत उपटून टाकताना त्याचे पराग कण श्वसनावाटे शरीरामध्ये जाऊन खोकला, शिंका, दमा आणि इतर श्वसन विकार होण्याची शक्यता असते. अंगाला खाज आणि अन्य त्वचा विकार सुद्धा उद्भवू शकतात. या वनस्पतीला कडवट चव आणि विशिष्ट असा उग्र वास येत असल्यामुळं जनावरं हे गवत सहसा खात नाहीत. चुकून जनावरांच्या खाण्यात आलं तर त्यातील विषारी घटक दुधात उतरून दूध चवीला कडवट सुद्धा लागू शकतं. मंडळी, आता जाणून घेऊया की गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येऊ शकतं. गाजर गवताचं जैविक नियंत्रण करण्यासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर प्रभावी ठरू शकतो. हे भुंगे गाजर गवत खाऊन उपजीविका करतात. ही अत्यंत कमी खर्चिक आणि पर्यावरण

पूरक अशी नियंत्रण पद्धती आहे. हे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रति हेक्टरी 7,500 या प्रमाणामध्ये सोडायला पाहिजे. हे भुंगे एखाद्या वातावरणामध्ये एका ठिकाणी स्थिर झाले की पुढील वर्षी पुन्हा प्रसारित करण्याची गरज भासत नाही. त्यामुळं गाजर गवताचं जैविक नियंत्रण करण्यासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर प्रभावी ठरतो. त्याचबरोबर पावसाळ्यात फुलधारणा अवस्थेपूर्वी गाजर गवत मुळासकट आपण उपटून टाकायला पाहिजे. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. गाजर गवत उपटत असताना त्याचा हात सोडून इतर शरीरावरील त्वचेसोबत स्पर्श होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर गाजर गवत हातांनी काढत असताना हात मोजे, मास्क याचा वापर आपण करू शकतो. गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना आणखी कोणत्या गोष्टींचा अवलंब आपण करू शकतो याविषयी अजून माहिती जाणून घेऊया. पण आता इथे ऐकूया एक मस्त गाणं.

0: गीत संवाद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये मंडळी आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात गाजर गवताचं एकात्मिक नियंत्रण याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, वेगवेगळ्या जलद वाढणाऱ्या पिकांची फेरबदल करूनही गाजर गवताची समस्या कमी करता येऊ शकते. शेतातील गाजर गवताची वाढ रोखण्यासाठी ज्वारी, बरसीम, धेंचा यासारखी पिकं आपण घेऊ शकतो. तरोटा, झेंडू, आघाडा यासारख्या स्पर्धात्मक वनस्पतींद्वारे देखील गाजर गवताचं व्यवस्थापन केलं जाऊ शकतं. त्यापैकी तरोटा हे गाजर गवत रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. गाजर गवताचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना तणनाशकांचा वापर आपण करू शकतो. पडीक जमिनीवरील व्यवस्थापनासाठी ग्लायफोसेट 41% 1200 मिली प्रति 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकतो. उभ्या पिकातील नियंत्रण करण्यासाठी सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्व अर्थात पेरणीनंतर 48 तासांमध्ये डिक्लोसुलम 84% WDG 12 ग्रॅम किंवा मेट्रीप्युझिन 70% WP 200 मिली किंवा पेंडीमॅथलिन 38.7% EC 700 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सोयाबीनमध्ये उगवण पश्चात पेरणीनंतर 15 दिवसांनी क्लोरीमुरॉन इथाईल 25% WP 15 ग्रॅम प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कापूस, उडीद, मूग, तूर, भुईमूग, कांदा या पिकातील गाजर गवताच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करत असताना उगवणपूर्व अर्थात पेरणीनंतर 48 तासांमध्ये पेंडीमेथलिन 38.7% CS 700 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी. मक्यासाठी उगवण पश्चात पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी टोप्रामेझॉन 33.6% EC 30 मिली 150 लिटर पाण्यातून फवारणी करावी. उसामधील गाजर गवताचं नियंत्रण करत असताना उगवणपूर्व लागवडीनंतर 3 ते 5 दिवसांमध्ये किंवा लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी मेट्रीप्युझिन 70% WP 600 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तर उगवण पश्चात 25 ते 30 दिवसांनी मेट सल्फ्युरॉन मिथाईल 20% WP 12 ग्रॅम प्रति एकरी 150 लिटर पाण्यातून फवारणी करावी. मंडळी, गाजर गवतापासून चांगल्या दर्जाच्या कंपोस्ट खताची निर्मिती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे शेतातील गाजर गवताचं प्रमाण कमी होतं. शिवाय खत निर्मितीमधून जमिनीची सुपीकता वाढीला चालना मिळते. असा दुहेरी फायदा आपल्याला साधता येतो. कंपोस्ट आणि गांडूळ खत निर्मितीमध्ये गाजर गवत प्रभावीपणे वापरलं जाऊ शकतं. खड्डा पद्धतीद्वारे कंपोस्ट तयार करण्यासाठी फुलांवर येण्यापूर्वीची गाजर गवताची झाडं गोळा करावीत. आवश्यक त्या लांबी, रुंदी आणि उंचीचा खड्डा तयार करून खड्डा भरण्यासाठी गाजर गवत, शेणाचं द्रावण आणि युरिया यांचा वापर आपण करू शकतो. गाजर गवत खड्ड्यात थरांमध्ये गाडला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक थरावर 5 किलो शेणाचं द्रावण आणि 500 ग्रॅम युरियाचा वापर आपण करायला पाहिजे. खड्डा भरल्यानंतर तो माती आणि शेणाच्या मिश्रणानं लिपून बंद करावा. गाजर गवतापासून तयार केलेल्या कंपोस्टमध्ये शेणानं तयार केलेल्या कंपोस्टपेक्षा जास्त पोषक द्रव्य असलेली आढळलेली आहेत. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये गाजर गवताचं एकात्मिक नियंत्रण कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: शेतकरी मित्र हो, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण गाजर गवताचं एकात्मिक नियंत्रण याविषयीची माहिती जाणून घेतली.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि

0: पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: मंडळी, कार्यक्रमात आता मात्र वेळ झालीये निरोपाची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणीमध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूरच्या उपकृषी अधिकारी स्मिता नावलगी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
1: माझं शेत माझं शिवार, निवेदन रश्मी कुंभार, सहभाग रेश्मा गुरव आणि सायली चौधरी, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खासगी क्षेत्रांचा वाटा 45% होता. भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे. मात्र दिल्ली

0: दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि विसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये

0: मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदकं, 18 जणांना शौर्य पदकं, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ईकेवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 889 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमात आज ऐकूया संत ज्ञानेश्वरांवर पोवाडा. सादरकर्ते आहेत ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी.

हा भारत भूमी देश सन धार्मिक वारकरी संप्रदायाचा त्याच प्रमाणे शूर मर्दाचा देश सुंदर हा असाच पहा झाला संत योगी।

माता धार्मिक तेचा संग तो सदा भावंड चार हा मोठे निवृत्ती लहान सोपान धाकती बहीण मुक्ताबाई छान मधली

जन्माशी आले आपे गावाला आनंद थोर तेव्हाचे पंडित बोलते टाकून त्यांना टोचून अस

अशा गोष्टीने बाप कंटाळला, माता पित्याने देह त्याग केला, गेले सोडून आपल्या मुलाला ते घरदार। मग चार भावंडांनी भिक्षा मागोनी, पोट जगवूनी जग

परंतु पहा ईश्वर भक्ती ज्ञानी पुरुष सोबत दैवी शक्ती लहान वयाचे गुण सांगू किती वर्णन अपार

0: मोठा झाला चमत्कार पहा मोठा झाला चमत्कार पहा मोठा झाला
1: आले शरण अभिमानी लोक ज्ञानदेवाला गा ज्ञानदेवाला हो ज्ञानदेवाला दिले
0: हो ज्ञानदेवाला गा ज्ञानदेवाला हो ज्ञानदेवाला दिले बादी
1: त्यांनी सांगून भक्तीचा मार्ग

0: ज्ञानेश्वरीला हो ज्ञानेश्वरीला विरे
1: हो ज्ञानेश्वरीला गा ज्ञानेश्वरीला हो ज्ञानेश्वरीला दिले बादी
0: सोपी भाषा मराठीत केली ज्ञानेश्वरीला गा ज्ञानेश्वरीला हो ज्ञानेश्वरीला दिले
1: ज्ञानेश्वरीला गा ज्ञानेश्वरीला हो ज्ञानेश्वरीला दिले बादी
0: सगळीकडे ज्ञानदेवाचा जय जयकार झाला गा।

0: अमर जगाला दिरे हे दिरे
1: अमर जगाला गा अमर जगाला हो अमर जगाला दिरे बाजी दी
0: तर वर्षी जाते पालखी पंढरपुराला गा पंढरपुराला हो पंढरपुराला दिरे हे
1: दिरे पंढरपुराला गा पंढरपुराला हो पंढरपुराला दिरे बाजी दी
0: हा तकी वार कर्याचा

गायन वडील मनोहरजी घेऊन सांगतील अशोक गंगाधर त्याच्या सांगतील आनंदराव नाये मागुंजी खा।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांवर पोवाडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रुती हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर आता 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.

0: Artificial Intelligence for India. Thank you.
1: You were listening to a discussion on Harnessing Artificial Intelligence for Vikasit Bharat at 2047. The participants were Gaurav Nayyar, Director of World Development Report 2026, and Jiten Kumar Jain, IT expert. Moderator was Arjun J. Chowdhury. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app, News on AIR. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 928-909-4044.
2: Current Affairs. प्रसार भारतीच्या व्ह्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन, राग आहे रागेश्री. विलंबित आणि द्रुतगत तीन तालामध्ये निबद्ध आहे. तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन, राग रागेश्री.

शुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीराम काणे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्वी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अभोगी त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनिल नाईक यांचं गायन राग अभोगी.

क्षुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात. अनिल नाईक यांचं गायन, त्यांनी गायलेला राग अभोगी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.